एफएम रेनबोचे मित्रांनी तुम्ही ऐकतात सकाळचे हे प्रसारण. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळ सव्वा जाऊन 5 मिनिटं आणि 45 सेकंद झाले असतात. आज मित्रांच्या दिसभरातल्या तरीकवार कार्यावळींची ही ओळख. ह्या उपरांत सव्वा 10 मिनिटांचेर भक्ती संगीत पुष्पांजली, सव्वा जाऊन 30 मिनिटांचेर मुखेल खबरो जाल्या उपरांत शास्त्रीय संगीत. विदुषी शोभा जोशी हांचे गायन तांणी गायिल्लो राग बसंत मुखारी. 7 जावन 10 मिनिटांचेर नमस्कार गोवा आयचे कार्यावळ घेवन येता विचार किरण दिनविशेष आणि जागतिक जैव विविधता दिसा निमतान आमची जैव विविधता आमचो सांबाळ. डॉ प्रदीप सरमोकादम गोवा बायोडायव्हर्सिटी बोर्डचे वांगडी सचिव हांची मुलाखत. 8 वरांचो वेळ सदा भशेनूच कातारांचो, 9 वरांचेर सदा बहार आणि 10 वरां 10 मिनिटांचेर मराठी संगीत. इकरा 5 मिनिटांचेर कोकणी सुगम संगीत, 12 वरां 10 मिनिटांचेर तालधरात फिल्मी संगीताचेर ऐकत चित्ररंजन, 1 वराचेर हॅलो डॉक्टर ही लाईव्ह फोन इन कार्यावळ. डॉक्टर साध्वी कोयमडे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट हांच्या लागी उषा नायक हांणी सादिल्लो संवाद. यादासुनी 1 वराचेर हॅलो डॉक्टर, 2 वरांक भक्ती संगीत आणि 2 वरां 30 मिनटां सावन पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी तुमकां आयकपाक मेळटल्यो. पहिल्या सुवातेर पश्चिमी शास्त्रीय संगीत, 3 वरांचेर प्रायोजित कार्यावळ आमी वितरायतात स्पायस.

फक्त म्युझिक लॉन्च 3 वरां थांबिंटांचेर, 4 वरां 5 मिनटांचेर रिक्वेस्ट कार्यावळ आसतली आनी 5 वरां धा मिनटांचेर डाऊन मेमरी लेन पश्चिमी संगीताच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी आयकपाक रावात 5 वरां 30 मिनटां मेरेन. रेनबोच्या वितरावणीत सांजवेच्या प्रसारणात 5 वरां 35 मिनटांचेर उपशास्त्रीय संगीत विदुषी शोभा जोशी विदुषी सरिता देवी हांचे गायन 6:05 रेनबो सांज. सात 10 मिनटांचेर तुमची पसंती. 8 वरांचेर आसतली कातारां तर 8:30 सदाबहार. न्यूज एट 9 हे खबरांपत्र दिल्ली केंद्रावेल्यान 9 वरांचेर सहक्षेपीत केल्या उपरांत परतून एकदां पश्चिमी संगीत 9:15 फ्रायडे फिएस्ता आरजे चॉईस 10:05 आणि 11:10 द लेट आर आयकपेनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:05 मेरेन. एफ एम रेनबोची वितरावणी आयज घेवन येता ह्योच तरेकवार कार्यावळी.

एफएम रेनबोच्या वितरावणी ही अशीली भक्ती संगीताची कार्यावळ पुष्पांजली तुम्ही ऐकली. शोभा गुरटू, मुग्धा गावकार, फादर लेन्सी डी सिल्वा आणि विनोद राठोड आणि सांगा त्यांनी गायली ही तरी एक वार गीता. तुम्ही ऐकतात सकाळच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. सवरा जाऊन 31 मिनटां आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात आता जाल्ली आसात मुखेल खबरो.

नमस्कार अवक्षता, युएसात काय मुख्य खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत सिप्रस आचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलायस हांचे कडेन उलोवणी करतले. काल पॅरिसांत भारत फ्रांस दर्यावेल्या सहकार्याचो 8वो संवाद जालो. भारत जितली उर्जा विकत घेवपाक तयार आसा तितलीच उर्जा विकपाची अमेरिकेची तयारी आसा अशें अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुबियोन सांगलां. हालींच्या काळात घडिल्ल्या घडणुकेच्या फाटभुंयेर रेल्वे मंत्रालयान प्रवासाच्या वेळा सादूर रावपाचे आवाहन केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी आयज उत्पादकता कार्यक्षमताय पातळ्या आणि तातूंत लवचिकपण नवनिर्माण आणि समावेशक वाढ हांचो आस्पाव जाता असं सांगला. भारतीय रेल्वे केटरिंग आणि पर्यटन महामंडळान 2026

2027 पर्यटन हंगामा खातीर सुदारीत गोल्डन चॅरियट लक्झरी ट्रेन सुरू करपाची घोषणा केल्या. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीज न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या पदा खातीर तात्पुरत्या कराराचेर अर्ज मागयता. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून आसा. सम्राट क्लब माशेल आनी गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियान हांच्या फुडारपणान माशेल हांगा आयोजीत केल्ल्या पुरुमेताचे फेस्त ह्या 2 दिसांच्या खाद्य संस्कृताय महोत्सवाक काल सावन सुरवात जाता. हांगाच्या नानूस विलेजान हो महोत्सव भरतलो. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आदले प्रधानमंत्री सर्गेस्त राजीव गांधी हांची पुण्यतिथी पणजेच्या काँग्रेस हाऊसान पाळी. जाल्यार बांबोळे गोंय वैजकी महाविद्यालय वाठारान आशिल्ल्या राजीव गांधी हांच्या पुतळ्याक फुलां घालून विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव तशेंच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर तशेंच काँग्रेसीच्या हेर फुडाऱ्यांनी आर्गां ओपलीं. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

FM रेनबोचे वितरावणी तुम्ही ऐकत आहात सकाळच्या सभेतले हो तर एक वार करावे शास्त्रीय संगीत ऐकूया. विदुषी शोभा जोशी यांचे गायन, त्यांनी गायलं राग बसंत मुखारी. सात संगत तबल्याचे नंदकुमार पर्वतकार आणि संवादिनीचे व्यंकटेश गोडखिंडे यांचे.

वसंत मुखारी, सातसंगत तबल्याची नंदकुमार पर्वतकर आणि संवादिनीची व्यंकटेश गोडखिंडी ह्यांची. शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ सोपयताना आमच्या ऐकप्याक आम्ही याद करून दिता. एफ एम रेनबोची वितरावणी घेऊन येता सांजवेच्या 5:35 उपशास्त्रीय संगीत. विदुषी शोभा जोशी हांचे गायन तांणी गायली ठुमरी, आणि विदुषी सरिता देवी हांचे गायन तांणी गायिल्लो दादरा. उपशास्त्रीय संगीत सांजवेच्या 5:35. रेनबोची वितरावणी एफ एम बँडाच्या 105.4 मेगाहर्ट्झांचेर. तुम्ही ऐकतात सकाळच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 7:05 आजायत आयल्यात ऐकपाक रावात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ल्यो इंग्लिशेतल्यान खबरो. 7:10 तुमकां ऐकपाक मेळटली आमची सचीस कार्यावळ. नमस्कार गोवा, ऐकत रावात एफ एम रेनबो.

0: मनाक एक आगळी वेगळी अशी ऊर्जा देवपी ही उतरां लता दिदींचो हो आवाज. आमची ही भेट एफ एम रेनबोच्या वितरावणीत. नमस्कार गोवा हे कार्यावळीत ऐकूया विचार किरण.
1: एखादें झाड कापपा खातीर म्हजे कडेन स वरां आसत जाल्यार तातूंतलीं चार वरां हांव कुराडीक धार लावपा खातीर घालयतलो. हे विचार आसात अब्राहम लिंकन हांचे.
0: नमस्कार गोवा हे कार्यावळींत हे आशिल्ले विचार किरण.

एफएम रेनबो ची वितरावणी आमची ही भेट नमस्कार गो आहे कार्यावळीत 7:25 अर्थात काही खिणा भीतर प्रादेशिक खबरो

0: अशें सुरवातीक स्टार्टींग फंडींगूय दिता. पिपल्स बायोडायवर्सिटी रजिस्टर करप म्हणजे लोक जैवविविधता नोंद वही. गांवान कितें कितें बाबा आमच्या सैम आसा. तुमी आतां दर्या देगेर म्हणले, दर्या वेळे पसून ते दर्या वेळेचेरूच 25-30 प्रकारच्यो वनस्पती मेळटा आमकां. ताका मागीर सँड्यून वेजिटेशन म्हणटात आमी. ह्यो 20-25 प्रकारच्यो वनस्पती काम कितें करता तर ती वेळेक घट्ट धरून रावता आनी वेळ कितें करता, सँड्यून ज्यो आसा त्यो आमच्यो भितरलो गांव सांबाळटा. इट इज कॉल्ड एज फर्स्ट लायन ऑफ डिफेन्स. जेन्ना हुंवार येता, जेन्ना एक समुद्रांतल्यान वादळ येता, सुनामी, सैमीक आपत्ती, वादळ, जसो सुनामी 2004 सालान जेन्ना तमिळनाडू आयिल्लो तेन्ना अशें दिसून आयलें की गांवाचे गांव भितर गेले आनी ज्या गांवांत मँग्रोव आशिल्ले किंवां सँड्यून आशिल्ले ते गांव वाटावले. हाचो अर्थ तुमी जो वदळ उल्लेख केलो, क्युनमिंग मॉन्ट्रियल ग्लोबल बायोडायवर्सिटी फ्रेमवर्क म्हणजे कितें, एक सगळ्या जगान 1992 सालांक एकीकडे येवन जो सगळ्यांनी एक वचननामो केलो किंवां कन्वेन्शन केलें की बाबा रे आमी सगळे मेळून हे सैम सांबाळपाची जबाबदारी घेतले. ताची सुरवात म्हणजे आमचे जर तुमी मँडेट विचारले जाल्यार बायोडायवर्सिटी कमिटी स्थापन करप, पिपल्स रजिस्टर करप, आनी हे फक्त पुस्तक छापपा खातीर न्ही किंवां नोंद वही निर्माण करून नोंद केली अशें न्ही, थंयच्यान विशय सुरू जाता कितें संवर्धन करप आमच्या गांवांत. आतां एखाद्या गांवांत एक दुर्मीळ वनस्पती आसपाक शकता, एक दुर्मीळ पक्षी आसूंक शकता जो साता समुद्रा पडल्या पलीकडल्यान आमच्या गांवांत येता. राय सारक्या धाकट्याश्या गांवांत तुमी पळयलो फ्लॅमिंगो आयले एक वर्स. सो पिनटेल डक्स म्हणून जवळ जवळ 2,000-2,500 किलोमिटरा भायल्यान ते सगळे पक्षी हांगा प्रजनना खातीर येतात हिवाळ्याच्या सिजनान. तर सांगपाचें कितें की ह्या सगळ्याचे संवर्धन करतलो जाल्यार पयली नोंद
1: कर
0: आणि त्यानंतर सगळ्या गांवान बसून एक विचार करप की आमचे गांव कित्या खातीर युनिक, आमचे कितें खाशेलेपण. जशे तुमकां उदाहरण दिता हांव, मडकय गांव किंवा जर हो गांव तुमी पळयलो सांतिस्तांवच्या मुखार जाल्यार थंय आमकां दिसून आयले की कुमार जुवां गुळां थंयची फामाद जी आमी वांयगी म्हणटात, आक्षेची वांयगी किंवा ताळेगांवची वांयगी, हांकां GI मेळ्ळा. पूण ही जी वांयगी ताका काटे आसतात आनी ती दवी आसतात. आनी पर्टिक्युलरली एक समाजातले लोक ते अशे करता की जेन्ना नुस्तें खावपाक मेळना तेन्ना हे कापून ताचे फ्राय करून खाता, इतले टेस्टी आसता ते. आतां ही गुळा म्हणटा ताका, वांयगी म्हणना हरशी कडेन म्हणटा ते. सो ते युनिकनेस जाले त्या गांवचे.
1: सो हे सगळे पयली थळाव्या लोकांनी ताचे
0: संवर्धन केलं.
1: हय, आणि ह्याची सगळी नोंद हे मंडळ दवरता.
0: हय, इतलेच न्ही तर एक लोकल प्लॅन जाता मागीर तयार की बाबा आमी कितें आतां सांबाळपाक जाय आनी ते कशें सांबाळपाचे. आनी हाचे कामूय जाला. काही जाग्याचेर औषधी झरीयो आसा, जशे पोमुर्फा स्प्रिंग, ती सांबाळपा खातीर ताचो अभ्यास करपा खातीर एक 3-4 वर्सांचो अभ्यासक्रम आमी खांडोळा कॉलेजीक दिले रिसर्च प्रोजेक्ट. तशेंच वेलिंग प्रियोळची एक झर, औषधी झर म्हणटाले, तर ताच्या वयरची औषधी वनस्पती परत लागवड करपा खातीर फॉरेस्टान आमच्या सांगण्या वयल्यान काम केलें. तर अशे सगळे अनेक उपक्रम गांवोगांवी चालू आसता, बारीक बारीक गोष्टी आसता. पूण जशें तुमची थीम पळयल्या ह्या वर्साचें की एक्टींग लोकली, तशें एक धाकटे ल्हान ल्हान प्रयत्न जशे थेंबे थेंबे तळेसाचे आमी म्हणटा, तशें ह्या सगळ्या बारीक प्रयत्नांनी एक मोठो संवर्धनाचो आमी प्रयत्न निर्माण करपाक शकता.
1: सर, परतून एकदां हांव म्हणटा की हांवेंच कित्याक करप अशें म्हणनासतना हांवेंच करप ही सुरवात.
0: बरोबर
1: सर, आतां एक म्हत्वाचो असो विशय, खाजण शेती आणि गोयचे पारंपारिक संवर्धन. सर, गोयची खाजण रचणूक ही यांत्रिकी आणि सैमाचं एक सुंदर अद्भुत असो नमुनो. सर, या खाजण वाठाराचे रक्षण, ताचे संवर्धन हे करपाक कसली पावलां उखलतात?
0: गोय राज्यान बरेच प्रयत्न सुरू केले. तातूंतलो एक महत्वाचो म्हणजे खाजण बोर्ड निर्मिती करपाचो. असे गेल्या असेंब्लीक माननीय मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंतांनी ऑलरेडी डिक्लरेशन केला, एग्रीकल्चर डिपार्टमेंटा अंडर हो खाजण बोर्ड जातलो. परंतु तितल्याचेरच न्ही, बायोडायवर्सिटी बोर्डान ऑलरेडी खाजणाचे लागीं जी आमची मिठागरां आसता, इट्स अ पार्ट ऑफ खाजण. म्हणजे खाजण जर आमी विचार करत गोंयची खाजणां जाल्यार आमच्या स्टेट क्लायमेट एक्शन प्लॅनान सुद्धा आम्ही असे केला की सगळी खाजणां इज मोस्ट व्हल्नरेबल, म्हणजे ती सेन्सिटीव्ह. पहिली किती बुडतले फाल्यां जर वातावरण बदल झाला जाल्यार खाजणां सगळ्यांनी व्हल्नरेबल, कारण ही ऑलरेडी उदकाच्या सकयल पातळी आशिल्ल्यो जमनी आमच्या पूर्वजांनी हजारांनी वरांचे काम करून ते बांद बांदून ताच्यो पोंय करून ताचे भितरले बांद भायले बांद घालून ताका समाजाकडे जोडून म्हणजे

0: इट इज नॉट ओन्ली इंजिनियरिंग स्ट्रक्चर, इट इज हायड्रोजिओलॉजिकल हेरिटेज म्हणपाक शकता. म्हणजे एक उदक कशें वेवस्थापन करप, अभियांत्रिकीचे कशें भितर इंटर कनेक्शन करप, आनी हे सगळे स्थानीक पातळे वयले लोक करताले. म्हणजे लोकल विजडम जेका आमी म्हणटा, थळावो
1: बुद्धिमत्ता
0: हाका केल्ले. म्हणजे आमकां कॉन्ट्रॅक्टर हाडपाची गरज नाशिल्ली, थळावे लोकूच करताले.

0: थळावे लोकच करताले आणि तांची नावां कशी बांदकार पाळणी ही सगळी जी आडनावां गोंयान दिसता हांचे काम आशिल्ले बांद सांबाळपाचे
1: नावां
0: आणि तांकां थंय घरान झोपड्यो बांदून थंय दिल्ले मान आसतालो एक खाजनियो कोणाक तरी म्हणटाले ही सगळी जी नावां आशिल्ली ही समाजान तांकां मान आशिल्लो कारण तांकां तांचे कार्य पद्धती तांचे काम नेमून दिल्ले आणि तांकां खबर आशिल्लें की हे जर ना जाल्यार गांव बुडलो इतलें खबर आशिल्लें सो सरकारान अशे प्रयत्न केला की जवळ जवळ 1,00,000 रुपया मिठागर रोवपी जे आसात तांकां आमी ऑलरेडी अस्मिताय दिसा थोड्यांक दिल्यात आणि 22 मेक उरिल्ल्यांक आमी सगळ्यांक मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तांकां दिवपाचे तजवीज केल्या. तर हो एक प्रयत्न झाला. त्यानंतर जी मिठागरां बंद झाल्या किंवा ती पिड्यार झाल्यात तांकांय परत कशी रिवायव्ह करप हा एक प्रयत्न. खाजन कशें रिवायव्ह करप होय एक कार्यक्रम भितर आसा. आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आता तर आम्ही क्लायमेट अँड डिझास्टर रिझिलियंट ग्रीन गोवा असो एक मोठा कार्यक्रम राज्यान राज्यव्यापी.
1: माझा तोच प्रश्न असा सर, हवामान बदल किंवा समुद्राच्या उदकाची वाढती पातळी यासारख्या जागतिक संकष्टांचं आमच्या गोयच्या जैव विविधतेचे सर परिणाम जाता. आता तुम्ही तोच विषय उलयलो ताजेर माझो प्रश्न असा.
0: अत्यंत विपरीत परिणाम जाता कित्याक तर जी कोस्टल स्टेट जी आम्ही म्हणतात ज्या समुद्राच्या काठार आम्ही वसपी जे बारीक बारीक गाव असतात आमचे सगळ्यात धाकटे माणकुले राज्य सगळ्यात लहान राज्य परंतु तुम्ही पळयात की ज्यांना 1 सेंटीमीटर पातळी वाढतली त्यांना कितलेशे गाव उदका सकयल वचपाची शक्यता असता आणि तातूर जर आम्ही ते आताच बांध घट केले ना सांभाळले ना जाल्यार हो प्रश्न आणि कठीण जावपाचो. म्हणून तुमकां आता जशें म्हणलें हांवें की क्लायमेट अँड डिझास्टर रेझिलियंट ग्रीन गोवा असो एक जागतिक बँके बरोबर वर्ल्ड बँके बरोबर खूप मोठो कार्यक्रम हातीन सरकारान घेतला. गेल्याच आठवड्यान आमच्यो ताच्यो बसका झाल्यो आणि तातूंतल्यान अशें चिंतलां की सगळे सेंड येवन सगळे भायले भितरले बांद तात्काळपणे मोठ्या प्रकार मोठ्या प्रमाणात फंडींग हाडून ते रिस्टोर करचे असो एक विषय असा. आणि सगळ्यात महत्वाचो तुम्ही प्रश्न विचारला की वातावरण बदल हाचे पासून आमकां कोण सांभाळटा आमच्यो खारफुटी किंवा आमच्या विफळीची रानां कानळां वळां जी म्हणटा आमी तीच असू किंवा जे बोडगिनी म्हणटा आमी जेका पँडेनस म्हणटा केवडा हे सगळे किंवा बांबू असू जे इरोजन कंट्रोल करता अश्यो ज्यो झाडांच्यो प्रजाती आसा हांचे संवर्धन करप जेणे करून ते क्लायमेट स्मार्ट कल्टिवेशन क्लायमेट स्मार्ट फार्मिंग कशें करप क्लायमेट स्मार्ट सीड बँक कशें करप हे सगळे विविध उपक्रमाच्या अंतर्गत आमी घेतात.
1: सर म्हणजे आमची थळावी जीण आमचे थळावे वागप आणि ह्या सगळ्या आमच्या सरभोवतणच्या सैमाचे आमी केल्ले रक्षण आमकां फुडें खूप कितें देऊन वता.
0: हय इनफॅक्ट हे संवर्धन आमी सैमाचे करता म्हणचे पेक्षा आमी आमच्याच फ्युचराचे संवर्धन करता.
1: सगळ्यो गजाली आपापसान बांधिल्ले
0: आसा इंटरलिंक्ड इंटरवोवन इंटरकनेक्टेड आणि इंटररिलेटेड. म्हणजे हे असे असा की एक भितर तुम्ही हालीचे उदाहरण घ्या आणि कोरोनाचे एक व्हायरस निसटलो खंयचे तरी लॅबातल्यान किंवा खंयचे तरी इक्विलिब्रियम जो आमचे असता पर्यावरणाचो तातूंतल्यान एक व्हायरस निसटलो जगाचे 3 13 केले ताणे. तुम्ही विचार करा असे असे लाखो प्राण्यां भितर अब्जावधी व्हायरसीस आणि बॅक्टेरिया जो असतात सुप्तपणे थंय ताका क्वारंटाईन केल्ल्यो असा निसर्गान हे जर निसर्गाची साखळी डिस्टर्ब जायत जाल्यार आमचो सगळो अहंकार आमचे सकट नष्ट जावपाचो. आणि म्हणून आमी विनम्रपणे तुम्ही पळयात आमचे पूर्वज पुजताले निसर्गाक निसर्गाचे पूजन करताले कित्याक हे अशी गोष्ट असा जी आमच्या समजण्या पलीकडे असा.
1: सर आमच्या गोयात पाणथळ सुवात्यो खंयच्यो आणि त्यांचे संवर्धन?
0: गोयात जवळजवळ 25 पाणथळ सुवाती आम्ही नोटिफाय केल्या ऑलरेडी. तातूर मागीर सापूतळे असू ना पिल्यांचे सावळे तळे असू किंवा दाशी तळे असू रेवडाचे किंवा सारजोराचे तळे असू असे 25 ऑलरेडी नोटिफाय केल्या. आणि त्यांच्या संवर्धना खातीर त्यो नोटिफाय केल्या त्याच्या भोवतीचे 50 मीटर तर नो डेव्हलपमेंट झोन म्हणजे थंय कांयच जावपाक शकना. बोणवालचे तळे तयार तळे ही सगळी तळी नोटिफाय जवळजवळ 25-1 केल्या आणि 10 फुडें जावपाची आसात.
1: ओके सर, जैव विविधताय हो एदो व्हडलो विषय एक आमकां 20 मिनटां किंवा 25 मिनटान हाडप अशक्य आसा. सर निरोप घेवच्या वेळार म्हाका अशें दिसता की विचारन दिसता की तुमी सर एक संगीतकार कलाकार आणि या जैव विविधतायेच्या मळार वावुरतना सैम जावं संगीत तुमकां कशी उर्जा आणि उमेद दिता?
0: नक्कीच संगीताची उत्पत्तीच निसर्गातल्यान त्यांना परत जन्म

एफएम रेनबोची वितरावणी 105.4 मेगाहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात सकाळच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 8 वरां आतां जायत आयल्यात. दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात आमी सहक्षेपीत करता. आमच्या ऐकप्याक आमी याद करून दिता 8 वरां 15 मिनटांचेर तुमकां ऐकपाक मेळटली कांतारां. आयकत रावात एफएम रेनबो.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

मित्रा आणि 105.4 मेगाहर्ट्झांचेर आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 8:17 जाल्यात. आयचे प्रसारण आता फुडें व्हरतना कातारां सावदीचो रूख गायतात लोना.

पाऊस पुगले पावलो विलियम रॉड्रिक्सांच्या आल्बमातले हे लोकांगीत. एफ एम रेनबोचे ही वितरावणी तुम्ही ऐकतात कातारां 8:40 आयकपाक रावात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आणि ह्यो खबरो जाल्या उपरांत परतून एकदां कातारां ऐकत रावात एफ एम रेनबो.

0: आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलायडस हांचे कडेन उलोवणी करतले. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी तंत्रज्ञान आधारीत सुरक्षा यंत्रणा घटमूट करपाचेर आनी परिचालन सुरक्षा सुदारपाचेर भर दिला. कॅलकटा उच्च न्यायालयान आरजीकार मेडिकल कॉलेज बलात्कार खून प्रकरणाचो तपास करपा खातीर एक खासा तपास पंगड स्थापन केला. भारतीय हवामान खात्यान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आनी विदर्भान आज खर उश्णतेच्या लाटेचो रेड अलर्ट जारी केला. आयपीएल क्रिकेट सर्तीन आज सनरायझर्स हैदराबाद आनी रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू मदीं मॅच जातली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलायडस हांचे कडेन उलोवणी करतले. क्रिस्टोडोलायडस काल नवी दिल्लीन पावले. रस्तो येरादारी आनी महामार्ग राज्यमंत्री अजय टमटा हांणी विमानतळार तांकां येवकार दिलो. हाचे आदी क्रिस्टोडोलायडस हांणी मुंबय शाराक भेट दिल्ली. तांचे बरोबर परराष्ट्र मंत्री कॉन्स्टँटिनोस कॉम्बोस, येरादारी दळणवळण आनी बांदकाम मंत्री अलेक्सिस वाफेडेस, वरिश्ठ अधिकारी आनी वेवसायीक फुडारी हांचो आसपाव आशिल्ले उंचेल्या पावण्या वेले शिश्टमंडळ आयला. राष्ट्राध्यक्ष म्हूण वेंचून आयले उपरांत क्रिस्टोडोलायडस हांची ही पयली भारत भेट. संवसार भारताकडे एक विश्वासू भागीदार पळयता अशें केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री आनी भाजप फुडारी पियुश गोयल हांणी सांगलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या 5 देशांच्या भोंवडेविशी नवी दिल्लीन जाल्ल्या एका पत्रकार परिशदेन ते उलयताले. प्रधानमंत्री मोदी हांची ही भोंवडी दाखोवन दिता की भारत आंतरराष्ट्रीय पांवड्यार घटमूट उबो आसा अशें तांणी म्हळें. 5 देशांच्या भोंवडे वेळार 57 म्हत्वाच्यो कबलाती जाल्यात अशें तांणी नदरेक हाडले. हातूंत संयुक्त अरब अमिरातीची भारतान 75 ते 100 अब्ज डॉलर गुंतवणूक करपाची वचनबद्धताय आस्पावीत आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आनी इटली या 5 देशांच्या यशस्वी भोंवडे उपरांत काल मायदेशांत परतले. भोंवडेच्या निमाण्या पावण्यांत भारत आनी इटली हांणी वेपार, गुंतवणूक आनी पुरवण सांखळी घटमूट करपा खातीर भारत मध्य उदेंत युरोप आर्थिक कॉरिडॉराची आनीक उदरगत करपाचें मान्य केलें. दोनूय देशांमदली फुडाराची भागीदारी आनीक घटमूट करपा खातीर व्यापक चर्चा जाली अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलें.
1: हमारी भावी साझेदारी को और सशक्त बनाने के लिए विस्तृत रूप से चर्चा की. भारत इटली जॉइंट स्ट्रेटेजिक एक्शन प्लान 2025-2029 हमारी साझेदारी को एक प्रैक्टिकल और फ्यूचरिस्टिक ढांचा प्रदान करता है. हम इस पर समयबद्ध तरीके से आगे बढ़ रहे हैं. हमारे साझा प्रयासों में द्विपक्षीय व्यापार 20 बिलियन यूरो के लक्ष्य की ओर तेजी से बढ़ रहा है.
0: रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी काल नवी दिल्लीन क्षेत्र अधिकाऱ्यांबरोबर उंचेल्या पावण्यावेली सुरक्षा नियाळ बसका घेतली. ह्या बसके

0: केन हालींच गाडयांनी जाल्ल्या जायत्या उज्याच्या घडणुकांच्या प्राथमीक चौकशेंतल्यान समाजकंटकांचो सहभाग आशिल्ल्या संबंधी म्हायती दिली. अशा घडणुकांक गंभीरतायेन घेतल्या आनी रेल्वे संरक्षण दळ तांची सक्रीय चौकशी करता अशें मंत्रालयान सांगले. सुरक्षा नियाळ बसकेन सुदारीत रिपोर्टींग प्रणाली वरवीं गुप्तचर म्हायती एकठांय करपाची यंत्रणा घटमूट करपाचेर खासा भर दिलो. सायबर सुरक्षा घटमूट करप, कॅमेऱ्याच्या स्पेसिफिकेशनांत सुदारणा करप, एआय आधारीत देखरेख आनी निरीक्षण प्रणाली वा हांचेरूय बसकेन भर दिलो. पयली आंतरराष्ट्रीय बीग कॅट अलायन्स आयबीसीए शिखर परिशद फुडें धुकळ्या. ही परिशद 1 जून नवी दिल्लीन जावपाची आशिल्ली. ही परिशद वाग, शिंव, बिबटे, हिम बिबटे, चिता, जॅग्वार आनी प्युमा अशा 7 व्हडल्या माजर प्रजातींचे आनी तांचे संवर्धनाचेर केंद्रीत आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: कलकत्ता उच्च न्यायालयान आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार खून प्रकरणाचो तपास करपा खातीर एक खासा तपास पंगड स्थापन केला. ह्या 3 वांगड्यांच्या एसआयटीचे फुडारपण सीबीआयच्या उदेंत विभागाचे संयुक्त संचालक करतले. न्यायालयान ह्या पंगडाक 25 जून मेरेन आपलो अहवाल सादर करपाक सांगला. न्यायमूर्ती शंपा सरकार आनी न्यायमूर्ती तीर्थकर घोष हांच्या विभागीय खंडपीठान सीबीआयक 9 ऑगस्ट 2024 ह्या दिसा पिडितेच्या रातीच्या जेवणा सावन ते तिच्या निमाण्या संस्कारा मेरेनच्या सगळ्या घडणुकांचो परत तपास करपाचे आदेश दिले. तशेंच संबंधित सगळ्या आंगांची चौकशी करपाचे स्वातंत्र्य एजन्सीक दिला. केंद्रीय रस्तो येरादारीन महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगले, भारतीय ऑटोमोबायल उद्देगाक संवसारांत पयल्या क्रमांकाचेर व्हरपाचो सरकाराचो हेतू आसा. नवी दिल्लीन जाल्ल्या एएमसीएचएएमच्या वर्सुकी फुडारपण परिशदेन ते उलयताले.
2: Ministry total size of the automobile industry was at time was 14 lakh crore. Now the size of the automobile industry is 22 lakh crore. And now we have just surpassed Japan and our number is third. The first is USA having the size of 79 lakh crore. Second is China 49 lakh crore. And India is now 22 lakh crore. Our every year growth is 30-40%. Now our aim is to make Indian automobile industry number one in the world.
0: तामिळनाडून जोसेफ विजय हांच्या फुडारपणाखालच्या मंत्रिमंडळान आज आनीक 2 मंत्र्यांचो आसपाव जातलो. व्हीसीकेचे वनियारासू आनी आयएमएलचे एएम शाहजहान हांकां मंत्रीपदाचो सोपूत दितले. चेन्नयच्या लोकभवनांत सकाळी 10 राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकार मंत्र्यांक पद आनी गोपनियतेचो सोपूत दितले. हेच बरोबर मंत्रिमंडळांतल्या मंत्र्यांची संख्या 35 जातली. नीट पेपर फुटी प्रकरणांत एका म्हत्वाच्या घडामोडीन लातूरचो बालरोग तज्ञ डॉ मनोज शिरुरेक केंद्रीय तपास ब्युरोन म्हळ्यार सीबीआयन ताब्यांत घेतिल्ल्याची म्हायती मेळ्या. सुत्रांनी दिल्ल्या म्हायती प्रमाण डॉ शिरुरेन आपल्या चलये खातीर नीट परिक्षेची प्रश्नपत्रिका विकती घेतिल्ल्याचो दुबाव तपास एजन्सीक आसा. कांय दिसा पयली सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी लातूरांतल्या तांच्या हॉस्पिटलाक भेट दिवन खोलायन चौकशी केल्ली. उपरांत फुडले चौकशे खातीर ताका पुण्यात आपयलो. पुण्यात जाल्ले चौकशी उपरांत सीबीआयन ताका ताब्यांत घेतलो. भारतीय रेल्वे केटरिंग आनी पर्यटन महामंडळान म्हळ्यार आयआरसीटीसीन 2026-27 पर्यटन हंगामा खातीर सुदारीत सुविधा आशिल्ली गोल्डन चॅरियट लक्झरी ट्रेन सुरू करपाची घोषणा केल्या. हाच्या खाला प्रवाशां खातीर चड बऱ्यो सुविधा आनीक खाशेली ऑफर दितले. आयआरसीटीसीन एका पत्रकांत सांगले, दक्षिण भारताची गिरेस्त संस्कृताय आनी सैमीक सोबीतकाय दाखोवपी गोल्डन चॅरियट आतां पारंपारीक शान आनी आधुनीक सुखांची सांगड घालून नव्या रुपान परत येता. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आनी विदर्भान आज कर उश्णतेच्या लाटेचो रेड अलर्ट जारी केला. दिल्ली, हरियाणा आनी चंदीगड वाठारांत उश्णतेच्या लाटेचो ऑरेंज अलर्ट जारी केला. आज पंजाब बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा

राजस्थान, तामिळनाडू, पुडुचेरी, करैकल आनी तेलंगणा वाठारांतूय उश्णतेची लाट येवपाची शक्यताय आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती अहमदाबादांतल्या नरेंद्र मोदी स्टेडियमार जाल्ल्या मॅचीन गुजरात टायटन्सान चेन्नय सुपर किंग्सांक 89 धांवड्यांनी हारयलो. आज सनरायझर्स हैदराबाद आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू

तशेंच इंग्लीश कोंकणीन कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब प्रसारणा खातीर योग्य आवाज आसपाक जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 1 जून 2026 आसा. आनीक म्हायती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकॉस क्रिस्टोडोलायडस हांचे कडेन उलोवणी करतले. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी तंत्रज्ञान आधारीत सुरक्षा यंत्रणा घटमूट करपाचेर आनी परिचालन सुरक्षा सुदारपाचेर भर दिला. कॅलकटा उच्च न्यायालयान आरजीकार मेडिकल कॉलेज बलात्कार खून प्रकरणाचो तपास करपा खातीर एक खासा पंगड स्थापन केला. भारतीय हवामान खात्यान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आनी विदर्भान आज खर उश्णतेच्या लाटेचो रेड अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो आसतल्यो आज सांजवेळा 7:30.

0: कातारांचे कार्यावळ इतले हे निमाणे गीत एच ब्रिटन हांचा आवाज एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ऐकली ही कातारा. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळात 9 वरा जाऊन 1 मिनिट झाला.
1: आमचा भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचा बॅकबोन असा. जातून क्लीन फ्युअल सोल्युशन्सचा विश्वास आमका मेळटा, जसे CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरात, शारात आणि इंडस्ट्रीक. जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रीक आपल्या वर्ल्ड पाइपलाइन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता.
2: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राउंड पाइपलाइनीतल्या जी सायलेंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा. तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव आसत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाइपलाइनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
1: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड उरपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
3: आजकल भारत के गांव-गांव में छतों का रूप बदल गया है. जहां पहले छतों पर सिर्फ पापड़ और कपड़े सूखते थे, वहां पर अब बिजली बिल जीरो हो रहे हैं. गांव-गांव में लोग सोलर पैनल लगवा रहे हैं. आप भी लगवा लीजिए. 78,000 की सब्सिडी दे रही है भारत सरकार. 30 लाख से अधिक परिवार तो इसका लाभ उठा चुके हैं. PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना से जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर .gov.in पर.

एफएम रेनबोची वितरावणी तुम्ही ऐकतात सकाळच्या सभेतल्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. तालधरात फिल्मी संगीताचेर ऐकत सदाबहार गीता. हे संगीत आणि आवाज किशोर कुमार हांचो. कार्यावळ सुरू करताना दूर का राही ह्या फिल्मातलं हे गीत.

फिल्म रेनबोच्या वितरावणी तुम्ही ताल धरला फिल्मी संगीताचेर ऐकत सदाबहार गीतां. आशा भोसले कार्यावळींतलें ह्या उपरांतचें हें गीत महुआ ह्या फिल्मांतलें. कंवर जलालाबादी हांची रचना, संगीतकार सोनिक ओमी.

गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन. पगला कहीं का या फिल्मातली ह्या उपरांतची गीतां लता मंगेशकर आणि उपरांत मन्ना डे.

अण्णाटे हांचो आवाज, शंकर जयकिशन हांचें संगीत, पगला कही का ह्या फिल्मांतलें हें गीत. एफ एम रेनबोचे वितरावणी तुमी ताल थल्ला फिल्मी संगीताचेर आयकत. सदा बहार गीतां एक ल्हानसोच ब्रेक.

चित्रपट प्रेम पुजारी, दिग्दर्शन, निर्मिती आणि लिखाण देव आनंदांचे. एक शांततावादी सैनिकाची आणि भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीचे हेरगिरीची कथा सांगता. या चित्रपटातल्यान देव आनंद हांणी दिग्दर्शनात पदार्पण केले. हो चित्रपट बॉक्स ऑफिसचेर जरी अपयशी थारलो, तरी ताचे संगीत लोकप्रियतेच्या तेंचेर आशिल्ले आणि आयजूय बी ह्या चित्रपटातली गीतां आमकां दिता एक वेगळी खोशी. किशोर कुमार आणि लता मंगेशकर कार्यावळीतली ह्या उपरांतची गीतां.

इज हेलो डॉक्टर ख्योनेदा, डॉक्टर साध्वी कोयंबडे, स्पोर्ट्स आणि फिजिओथेरपी या विषयाचेर उषा नाईक हाणी सादिल्लो संवाद याद आसुनी हॅलो डॉक्टर एक वराचेर एफ एम रेनबोच्या वितरावणीत. जयकिशन हांचे संगीत चंदा और बिजली या फिल्मा खातीर आशा भोसले, हसरत जयपुरी हांचे गीत

एफएम रेनबोच्या वितरावणे तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर ऐकत सदाबहार गीता आमच्या एकमेकांक याद करून दिता दनपारच्या एक वराचेर आय

चंदा और बिजली या फिल्मा खातीर हो आवाज आशा भोसले हांचो आशिल्लो. एफ एम रेनबोच्या वितरावणीत तुम्ही ताल थल्ला फिल्मी संगीताचेर आयकत. सदाबहार गीतां लता मंगेशकर कार्यामोहीत निमण्या सुवातेर चलते चलते.

गुलाम मोहम्मद हांचे संगीत, लता मंगेशकर हांचो आवाज, पाकिजा फिल्मातल्या या गीता वांगडा सोपता सदाबहार गीतांची ही कार्यावळ एफ एम रेनबोच्या वितरावणेत.

नमस्कार, रसिक श्रोते हो FM रेनबोच्या प्रसारणात पुन्हा एकदा आपलं स्वागत सादर करीत आहोत. विविध रंगी मराठी गीतांचा हा कार्यक्रम.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटात शंकर महादेवन आणि सहकारी. श्रोते हो, अधिक मास. हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यांचा ताळमेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी येणाऱ्या अतिरिक्त महिन्याला अधिक मास, अर्थातच पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असं म्हणतात. या पवित्र महिन्यात विष्णू उपासनेला आणि दानाला विशेष असं महत्त्व असतं. श्रोतेह, चांद्रवर्ष 354 दिवसांचं तर सौर वर्ष 365 दिवसांचं असतं. या 11 दिवसांच्या फरकाचा समतोल राखण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हा महिना भगवान विष्णूंचा आवडता महिना मानला जातो आणि म्हणूनच याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. या काळात दान देण्याची लोकप्रिय अशी परंपरा आहे.

श्रोतेहो पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा हा स्वर संत तुकाराम महाराजांची ही रचना. अवघे पावन पंढरपुरे या संग्रहासाठी ही रचना होती. संगीत शांक नील यांचं. एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात हा विविधरंगी गीतांचा कार्यक्रम. आणि यानंतर संजीव अभ्यंकर जीवनरंग या संग्रहासाठी केदार पंडित यांचं संगीत, प्रवीण दवणे यांच्या गीतासाठी.

संजीव अभ्यंकर यांचा हा स्वर जीवन रंग या संग्रहासाठी प्रवीण दवणे यांचंही गीत होतं. संगीतकार केदार पंडित. कार्यक्रमात यानंतर बकुळ पंडित. हे बंध रेशमाचे या नाटकासाठी शांता शेळके यांची रचना, संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

कोपंडी त्यांचा स्वर. हे बंद रेशमाचे या नाटकासाठी शांता शेळके यांची रचना होती. संगीत पंडित जितेंद्र अभिषेके यांचं. श्रोते हो, मराठी विविध रंगी गीतांचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकत आहात. यानंतरची रचना काही क्षणातच.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणार भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणार भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर म्हादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणीबद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतो, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावे ही विनंती.

श्रोते हो विविधरंगी मराठी गीतांचा हा कार्यक्रम एफ एम रेनबोच्या प्रसारण आहात आपण ऐकत आहात. यानंतर श्रीधर फडके आणि महालक्ष्मी अय्यर हृदयस्पर्शी या चित्रपटात.

ऐकपॅनो 105.4 MHz अंचल तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचे FM रेनबो चॅनल. 11:05 जाल्ली आसा. तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार दिता कोंकणी गितांच्या कार्यावळीन. ऐकपॅनो आयज 22 मे म्हळ्यारूच जैव विविधता दीस. आयज इंटरनॅशनल डे फॉर बायोलॉजिकल डायवर्सिटी म्हणून मनयतात. संवसारभर उदरगत जाता तशी प्राणी वनस्पती आणि जीवसृष्टी नष्ट जायत आसा. हे जीव विविधतेचे महत्व लोकांक समजावचे आणि तिची राखण करची हो या दिसाचो मूळ उद्देश आसा. ऐकूया अर्चना खांडेपारकर हांच्या स्वरान शेवण्यानो सकाळी येयात हे गीत. तुकाराम शेट हांचे गीत हांची गीतरचना आणि मयुरेश वस्त हांचे संगीत.

व्हड सैमाची घटाय निकतेच तुम्ही ऐकले ऋषिकेश साने हांच्या आवाजातले गीत, तुकाराम शेट हांची गीतरचना आणि संगीत मयुरेश वस्त हांचे. मुखावेल्या सुवातीर आयकूंक दिता कृष्णा सिग्नापूरकर हांचो आवाज.

अवजान तुम्ही निघतेच ऐकली. हेमंत अय्या हांची गीत रचना, ER विनय हांचे संगीत. कार्यवाहीन मुखावल्या सुवातेर ऐकूया संतोष लोटलीकर हांचा आवाज, जॉन अग्यार हांच्या गीतरचनेत.

ऐकप्यानो निकतेच तुम्ही ऐकले समीक्षा भोबे हांच्या आवाजातले गीत, नारायण खोर्जुवेकर हांची गीतरचना आणि रॉक हांचे संगीत. कार्यवाहीन मुखाविल्या सुवातेर ऐकूया शुभांगी गोखले जोशी हांच्या आवाजांत हेमंत अय्या हांचे गीत आणि ई आर विनय हांचे संगीत.

ऐकप्यानो निघतेच मी ऐकले वॉल्टर आणि ॲलिक ह्यांचे कातार, दोन सुकण्यांची गजल. आणि ह्या गीतासंगता गायची हिंदुस्थानी संगीताची ही कोकणी गीतांची कार्यवळीतल्यान सोंपता.

अगबॅनो, तुम्ही ट्यून इन केलं 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफ एम रेनबो चॅनल. 12:10 जाल्ली आसा. वेळ जाला कार्यावळींच्या रुपरेषेचो. ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत 12:10 आयकूंक रावात हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ चित्ररंजन. 1 वरांचेर आयकात हॅलो डॉक्टर ही कार्यावळ. आयची मुखेल सोयरी आसा दोतोर साध्वी कोयमडे, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट. आनी आयचो विशय स्पोर्ट्स आनी फिजिओथेरपी. सादर करपी उशा नायक. 2 वरांचेर आयकात मराठी भक्तीगीतां. 2:32 पश्चिमी संगीत तुमकां आयकूंक मेळटलें. 3 वरांचेर आयकात प्रायोजीत कार्यावळ स्पायस. 3:10 द म्युजीक लाउंज. 4:05 पश्चिमी मागणी गीतांची कार्यावळ आसतली. 5:10 डावन द मॅमरी लेन. 5:30 आमच्या कार्यावळींची रुपरेषा आसतली सांच्या सभेतली. 5:35 आयकात हिंदुस्थानी संगीतात विदुषी शोभा जोशी हांच्या गायनात ठुमरी आणि विदुषी सरिता देवी हांच्या गायनात दादरा. 6:05 रेनबो सांज. 7:10 फोन इन तुमची पसंती. 8 वरांचो वेळ कातारांचो. 8:30 सदाबहार गीतां आसतली. 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ फ्रायडे फियेस्ता. 10:05 आरजीज चॉईस. 11:10 द लेट आर. हे आशिल्ल्यो एफ एम रेनबोत वितरावचेल्या आयच्या दिसाच्यो तरेकवार कार्यावळी.

Ek ben ook mee gedaan. Ik zit 5 of 4 MHz en je FM Rainbow Channel. चित्ररंजन ही कार्यवळ मुखारवरती असताना ऐकून देता. पॅडमॅन ह्या फिल्मातल्यान यशिता शर्मा, जॉनिता गांधी, यशिका सिक्का आनी रानी कौर हांच्या वजांत अमित त्रिवेदी हांणी संगीतबद्ध केल्लें हें गीत. गीत रचना कौसर मुनीर हांची.

0: भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा, जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक, जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, त्यामुळे बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना
1: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्या जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचो भाग महत्वपूर्ण असा, तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव असत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगी शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
0: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
2: सोलर पैनल लगवा ले. कब से मुझे सारे दोस्त बोलते थे, पर मैंने माना जब प्रधानमंत्री जी ने कहा
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
2: मैंने प्रधानमंत्री जी के कहने पर सोलर पैनल लगवाया और मेरा बिजली बिल जीरो आया. आप भी लगवा लो.
4: PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना आज ही रजिस्टर करें PM सूर्य घर.gov.in पर. सूर्य घर
5: आयक बनो, तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो चॅनल. तुमका बरोबर एक वरांचेर आयकूंक मेळटली फोन इन हॅलो डॉक्टर ही कार्यावळ. आयची मुखेल सोयरी आसा डॉक्टर साध्वी कोयमडे, स्पोर्ट्स आनी फिजिओथेरपिस्ट, आनी आयचो विशय जावन आसा स्पोर्ट्स अँड फिजिओथेरपिस्ट. सादर करपी उशा नायक.

चित्ररंजन ही कार्यावळ मुखार व्हरता आसतना आयकूंक दिता अनवारी ह्या फिल्मांतल्यान रूप कुमार राठोड हांच्या वजनांत सईद कद्री हांची गीत रचना.

0: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
1: आयकप्यानो चित्ररंजन ह्या कार्यावळीन मुखावेल्या सुवातेर आयकूंक दिता बजरंगी भाईजान ह्या फिल्मांतल्यान राहत फतेह अली खान आनी रेखा भारद्वाज हांच्या आवाजांत प्रितम हांणी संगीतबद्ध केल्ली निलेश मिश्रा हांची गीतरचना.

ऐकप्यानो नुकतेच तुम्ही ऐकले नकाब ह्या फिल्मातल्यान जावेद अली हांच्या आवाजांतले गीत. गीतरचना आशिल्ली समीर हांची आणि संगीत प्रीतम हांचे. आता काय खेळांतच म्हळ्यार बरोबर 1 वरांचेर तुमकां आयकूंक मेळटली लायव्ह हॅलो डॉक्टर ही कार्यावळ. आयची मुखेल सोयरी आसा डॉक्टर साध्वी कोयंडे आणि आयचो विषय जावन आसा स्पोर्ट्स आणि फिजिओथेरपिस्ट. सादर करपी उशा नायक. चित्ररंजन ह्या कार्यावळीन निमण्या सुवातेर आयकूंक दिता जुबीन नौटियाल आणि नीती मोहन हांचो आवाज.

0: ऐकपनो या गीता संगताक आयची चित्ररंजन ही कार्यावळींतल्यान सोंपता. आतां कांय खिणांतच म्हळ्यार एक वरांचेर तुमच्या खातीर घेवन येता आरजे उशा नायक लायव्ह हॅलो डॉक्टर ही कार्यावळ.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

105.4 मेगाहर्ट्स आणि तुम्ही ट्यून इन केला तुमचे आवडीचं हो चॅनल एफ एम रेनबो. मग ऐकप्यानो ऐकत रावात एफ एम रेनबो न्यूज ऑन एअर. ह्या आमच्या ॲपावरवी तुमकां ऐकूपाक मेळटा एफ एम रेनबो. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनही चॅनल, म्हादय चॅनल, एफ एम रेनबो आणि विविध भारतीची विज्ञापन वितरावणी सेवा. दनपारचे 1:01 आमच्या स्टुडिओच्या घड्याळांत आणि हांव उशा असा खास घेऊन तुमचे खातीर आयची ही लाईव्ह हॅलो डॉक्टर फोन इन कार्यावळ एफ एम रेनबोत. आज आसात आमच्या स्टुडिओंत डॉक्टर साध्वी कोयंडे, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट. आज त्यो उजवाड घालतल्यो फिजिओथेरपी आनी खेळ, खेळा मळार जावपी सगळ्यो घडामोडी आनी ताचे कडेन फिजिओथेरपी कशी संबंद दवरता हाचेर. आयकत रावात एफ एम रेनबो, कारण ही आसा लायव्ह फोन इन कार्यावळ जंय तुमच्यांनी फोन करून तुमचे प्रश्न मांडू येता आनी ताचे खातीर आमच्यो फोन लायन्स आतां उक्त्यो आसात. 0832 हो नंबर तुम्ही कोड वापरून 2421285 ह्या नंबराचेर फोन करूं येता. 2421285 तेन भायर 2224457 हो जावन आसा आमचो फोन नंबर जंय तुमच्यांनी फोन करून तुमच्या मनातले प्रश्न मांडूं येता. आनी स्टुडिओंत हजर आसा स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट डॉक्टर साध्वी कोयंडे. मोगळ ऐकप्यानो ऐकत रावात एफ एम रेनबो आनी तुमचे प्रश्न तुम्ही चित्ता म्हणसर एक ल्हानशें गीत तुमचे खातीर गायता अलाफ.

0: मोगाळ कुप्यानो आम्ही ऐकलो ताळो ओलावाचो गायताना हे गीत. मोगाळ कुप्यानो मोगाचे हे पिशे अशेच चालू उरुनी तुम्ही ऐकत रावा 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. आणि पहिली सांगला तसे परत एक फाउट याद करून दिता, हॅलो डॉक्टर ही लाईव्ह फोन इन कार्यावळ असा 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचे. आणि ह्या खिणार स्टुडिओत असात डॉक्टर साध्वी कोयंडे, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट. नमस्कार दोतोर.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमका येवकार. डॉक्टर, आयज आमी आमच्या ऐकुप्यांक सांगला तशें आमचो विशय आसा आयज स्पोर्ट्स आणि फिजिओथेरपी. थोड्या भितर तुमची ओळख आमच्या ऐकुप्यां खातीर करून दिशात.
1: येस शुअर. हांव डॉक्टर साध्वी कोयंडे, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आणि फाउंडर ऑफ फिजिओ प्रो ओल्ड गोवा. हेच्या पयलीं हांवें खुबशा स्पोर्ट्स टिमीक काम केलां गोवान, देंपो स्पोर्ट्स क्लब, सेझा फुटबॉल अकॅडमी एक्सेट्रा. आणि 2022 इंडियन फुटबॉल खातीर सुद्धा सिनियर वुमन्स टीम खातीर काम केलं. राईट नाव ऑल्सो आय एम विथ द टीम. वी आर प्रॅक्टिसिंग अँड ट्रेनिंग फॉर साफ साऊथ एशियन फुटबॉल टोर्नामेंट. ती नेक्स्ट वीकान जावपाची आसा स्टार्ट. सो या
0: दोतोर, खुबशे एक्सपिरियन्स आसा तुमकां ह्या फिल्डान. म्हणटकच म्हाका आय एम शुअर की आमच्या प्रश्नाक जे आमचे आयकुपी विचारतले आमचेय कडेन थोडे प्रश्न आसा, तांकां तुमी सॅटिस्फॅक्टरी अश्यो जापो आमकां मेळटल्यो. जाल्यार आमकां सांगात दोतोर, स्पोर्ट्स फिजिओथेरपी म्हळ्यार कितें अँड हाव इट इज डिफरंट? म्हणजे नॉर्मल पळय आमी फिजिओथेरपी घेवपाक वता म्हणटा, ताचे पेक्षा ही स्पोर्ट्स फिजिओथेरपी वेगळी कशी?
1: सो रेग्युलर फिजिओथेरपी, आतां फिजिओथेरपी घेवपाक केन्ना वता? वेन यू आर इंजर्ड, कितें दुखापत जाता तेन्ना, नेक पेन, बॅक पेन. सो तेन्ना आमचो प्रेफरन्स इज पेन रिडक्शन आणि चेंज ऑफ पॉस्चर वॉटएवर, म्हणजे जो मेन रूट कॉज असा तेका करेक्ट करपाक. स्पोर्ट्स फिजिओथेरपी डिफरंट इज बिकॉज दीस इज स्पेसिफिकली फॉर एथलीट्स. त्यांच्या स्पोर्ट्स प्रमाणे जे इंजुरीज जाता, इवन प्रिव्हेंशन ऑफ इंजरी, ट्रीटमेंट, असेसमेंट, कितें चेंजीस आसा तेंच्या स्पोर्ट्स, जो बायोमेकॅनिक्स म्हणजे ते कशे खेळटा, तितून कितें मल अलायनमेंट आसा ते आमी करेक्ट करता. अँड देन रिटर्न टू स्पोर्ट, वीच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एथलीट्स. राईट. सो इंजरी झाली काय वी हॅव टू गेट देम बॅक. सो वी नीड टू वर्क ऑन how we can get him back to play to their normal level of performance.
0: Correct.
1: So that's how it is different from sports from regular physiotherapy.
0: दोतोर, खुबशा बऱ्या अस्पेक्टाचेर तुम्ही उजवाड घाला, कारण बरो झालो इतलेच थंय सोपना, ही शुड बी बॅक ऑन द ग्राउंड.
1: एक्झॅक्टली, एक्झॅक्टली.
0: आणि हांगा म्हाका दिसता तुम्ही चडशे तांचे मनोबळ म्हणजे मानसीक दृष्ट्या तुम्ही तांकां हेल्प करता आसतली
1: न्ही? येस, येस.
0: खुबशे फावटी अशें जाता की मनशाच्या मनाचेर इंजुरी झाली की परिणाम जाता.
1: ट्रू
0: न्ही? आणि एक बरो गायड म्हणूनही तुम्ही तांचे बरोबर काम करतात. खुबशे एक्सपिरियन्स तुमच्या पदराक आसा आणि खुबश्यो गजाली आसा ह्या मळावेल्यो डिस्कस करपासारख्यो. मोगाळ कुप्यानो तुम्ही ऐकत रावात 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. लाईव्ह फोन इन कार्यावळ चलल्या ह्या खिणार आणि एक कॉल आमकां येता. हॅलो, हॅलो, हॅलो. हां, उलयात, हां, तुमचो प्रश्न मांडात दोतोरा कडेन. हय, उलयात, उलयात, तुमकां आमी वाऱ्यार घालता. उलय, हां, हॅलो, उलयात न्ही? हय, विचारात, प्रश्न विचारात. प्रश्न विचारात. हॅलो, कितें प्रश्न आसा तुमचो? ओके, तुमचें नांव कितें? ग्रेग. खंयच्यान उलयता ग्रेग तुमी? खंयच्यान उलयता? आरपोरा. ओके, तुमचो प्रश्नाक आमचे दोतोर जाप दितले. हां, आयकत रावात, जाप मेळटली. हां, आयकत रावात. हय, डॉक्टर बाब ग्रेग आशिल्ले ऑन एअर आमच्या फोनाचेर, आरपोराच्यान ते उलयताले. तांचो प्रश्न आशिल्लो की तांकां खंय खूब बॅक पेन आसा, सो हाचेर मातसो उजवाड घालशात.
1: सो बॅक पेन म्हणटा तेन्ना बॅक स्टार्ट्स फ्रॉम द शोल्डर लेवल टू आमचो बम बटक लाईन. सो आता पेन खंय आसा तेजेरूय आसा, कित्या खातीर स्टार्ट जाला तेज्या खातीर आसा. बेज्ड ऑन दॅट वी हॅव टू असेस अँड चॅक वेदर देर इज रेडिएशन.

0: आता नेक पेन असा रिलेटेड टू दॅट अपर बॅक पेन, मिड बॅक पेन, लोअर बॅक पेन, त्याच्या बरोबर रेडिएशन कितें टिंगलिंग जाता ऑर नमनस फील जाता. सो बेज्ड ऑन दॅट कितें म्हणटा डायग्नोसीस चेंज जाता बेज्ड ऑन हाव द पेन हॅज स्टार्टेड अँड वॉट ही हॅज बीन डुईंग. आता इफ इट इज रिलेटेड टू वर्क देन इट कॅन बी बिकॉज ऑफ हीज पॉस्चर.
1: हय बरोबर.
0: राईट. आता इफ ही हॅज फॉलन फ्रॉम द बायक बायक नाल्या आणि खंय म्हणजे फॉल झाला अँड बिकॉज ऑफ दॅट ही इज गॉट द पेन माय थॉट फूल डायग्नोसीस चेंज जाता.
1: बरोबर. आता बॅक पेन अशी जर कॉमन कशी गजाल जशी वय वाडटा तशी ही गजाल कॉमन जावपाक लागता, ताचे खातीर तुम्ही ॲडवायस किती करतले दोतोर?
0: सो एक तर मेंटेन फिटनेस हेल्थ आमचो जो आसा दॅट इज आवर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. नो वन इज गोईंग टू टेक केअर ऑफ युअर ऑफ यू. सो स्वतःची फिटनेस लेवल दवरपाक यू हॅव टू डू लायक रेग्युलर स्ट्रेचिंग म्हणजे ॲक्टीव रावपाक जाय बेजिकली. स्ट्रेचिंग, गो फॉर अ वॉक, मुवमेंट करात, फ्लेक्सिबिलिटीचेर काम करात. तुमकां डाउट आसा जाल्यार यू विजिट अ फिजिओ ऑर you know some trainer or a doctor who will help you you know find what is the root cause of your back pain and he based on that magir ami exercise prescription dita.
1: So that follow karpache.
0: Exactly.
1: Dev bare karu dottor tumka. Tumhi amcha aikupyank ek bari jab dili. Bab Greg from Arpora hanso ho prashna ashilo about back pain ani bab Greg tumcha prashnachi jab tumka melyach astli ashe ast bagun ami pude mata. Aaj amcha studio ant asat Dr. Sadvi Koyande sports physiotherapist. Ata sports physiotherapist mhanta astana ancho dottor आमकां आनीक एका गजालीचेर उजवाड घालपाक जाय. आमी खुबशे खेळगडे पळयता, दे ऑल आर नॉट प्रोफेशनल. थोडे अशेच भुरगे आमचे खेळटात ग्राउंडार सांज जाली की सगळ्यांक म्हणजे खेळ असो गोंयांत आसा आणि तातल्या तातूंत फुटबॉल हो आमच्या गोंयकारांचो मातसो लागींचो असो विषय. आता आमकां सांगात दोतोर की स्पोर्ट्स फिजिओथेरपी ही कोणाक जाय पडटा? नॉर्मल खेळगड्यांक काय फक्त प्रोफेशनल एथलेट्स आसा तांकांच जाय पडटा?
0: Now, anyone who plays sport, so physiotherapy can be advised to them. आता सध्या ट्रेंड झाला की यु नो एव्हरी वन इज इन टू फिटनेस, स्पेशली कोविड झाला, लॉकडाऊन झालं त्यांनाच्यान सगळी फिटनेसान मातशी हे करपाक
1: लागली,
0: इंटरेस्ट घेवपाक लागला. एक्झॅक्टली. सो खुबशे आता मॅरेथॉन्स बीन असता, सायकलिंग रेस असता अँड कोण जिमान वता. सो फिजिओथेरपी इज यु नो वेरीड अक्रॉस ऑल ऑफ दीज डोमेन्स. कोण किती खेळटा आणि इंजर जाता, मॅरेथॉन रनर्स ऑल्सो त्यांचे नी प्रॉब्लम असता, शीन पेन जाता, कोणाची बॅक पेन जाता. सो इट इज ऑल डिफरंट अकॉर्डिंग टू डिफरंट स्पोर्ट दॅट दे प्ले, वेदर इट इज प्रोफेशनल नाल्या रिक्रिएशनल.
1: प्रत्येकाचा प्रश्न आणि हे विषय वेगळो. बरे एक्सप्लेन केले दोतोर तुम्ही. आम्ही 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोतल्यान हो लायव्ह फोन इन कार्यावळ चल्ले. आमची डॉक्टर साध्वी कोयंडे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आयज आसात आणि खेळा कडेन आणि फिजिओथेरपी कडेन कसो संबंध असा आणि कसले प्रश्न उप्रासता हाचेर उजवाड घालपाक त्यो आयज आमच्या स्टुडिओंत लायव्ह असात. मोगाळ कुप्यानो आमच्या बाब ग्रेग फ्रॉम आरपोरा हाणें आपल्या बॅक पेनीचेर आतांच एक प्रश्न विचारिल्लो, तशेंच तुमच्याय मनांत कितलेशेच प्रश्न आसतले आणि ताचे खातीर जाप दिवपाक आमच्या स्टुडिओंत लायव्ह असात डॉक्टर साध्वी कोयंडे. आमच्यो फोन लायन्स ओपन असा 2421285 आणि 2224457 हे आमचे नंबर असा. हा उशा असा स्टुडिओ तुमच्यानी फोन करून आमका तुमचे प्रश्न मांडू येता तुम्ही आणि आमचे दोतोर तुमका तुमच्या मनासारखी जाप दिवपाक हांगा हजर असा. दोतोर ल्हानसो ब्रेक घेऊया आम्ही आणि आमका लुझिया भेटयता तुझो मुख.

0: लायव्ह फोन इन कार्यावळ चल्ल्या हॅलो डॉक्टर डॉक्टर साध्वी कोयंडे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आमच्या स्टुडिओंत आसात आणि ते उजवाड घालता खेळ आणि फिजिओथेरपी ह्या विषयाचेर. मग आयकुप्यानो ऐकत रावात तुमच्या आवडीचो हो विषय आणि एक प्रश्न डॉक्टरांक हांव विचारतां. दोतोर आमकां सांगात तुम्ही आतां म्हणले न्ही तुमकां इतलो एक्सपिरियन्स आसा अणभव आसा तुमच्या कामाचो हातून तुमकां बरे बरे अणभव आयल्याच आसतले. तुमच्या मता प्रमाण अश्यो कॉमन इंज्युरीज ज्यो आसा एथलेट्सांक म्हणात किंवा अशे नॉर्मल खेळगडे जे आसा तांकां अश्यो खंयच्यो इंजुरीज तुमकां चड पळोवपाक मेळटा दोतोर?
1: सो इंजुरीज वेगळ्या वेगळ्या स्पोर्टान डिफरंट आसता. सो जे फुटबॉलान आसता युजली नी इंजुरीज एंकल इंजुरीज, तशेंच क्रिकेटीन पयले जाल्यार बॉलर्सान शोल्डर पेन जाता, बॅक पेन जाता. सो इट इज डिफरंट फ्रॉम डिफरंट स्पोर्ट्स. इवन बॅडमिंटन प्लेयर्स दोनी फॉर द नी ऑल्सो एंकल ऑल्सो अँड प्लस द शोल्डर. सो आतां फुटबॉलान पयलें जाल्यार मोस्टली ए सी एल खूब जाणांनी आयकलां आसतलें. लिगमेंट इंजुरीज, मेनिस्कस इंजुरीज हे खूब कॉमन आसता बिकॉज फुटबॉल इफ यू सी इट्स अ कॉन्टॅक्ट स्पोर्ट आनी मोस्टली अशें टर्निंग ट्विस्टींग बीन चड जाता. सो नी जो लिगमेंट्स आसता नियान सो तेजेर स्ट्रेस पडटा, केन्ना केन्ना टॅर जाता. सो बेज्ड ऑन दॅट ट्रिटमेंट लायन चेंज जाता, कोणाक सर्जरी करची पडटा, कोणाक रिहॅब करचें पडटा. सो दे आर आउट ऑफ द गेम फॉर एटलिस्ट लायक मिनिमम 3 to 6 months. सर्जरी जाली जाल्यार परत 9 to 12 months आउट. सो दॅट इज रिलेटेड टू द नी इंजुरीज इन कॉमन इंजुरीज दॅट यू सी इन फुटबॉल. मागीर क्रिकेटर्स एज आय सेड क्रिकेटर्सान शोल्डर पेन चड आसता, तितूनय रोटेटर कफ जे मसल्स आसता जे शोल्डराक स्टेबिलायज करता सो तितून टॅर जाता केन्ना केन्ना बिकॉज आनी ओवर यूज इंजुरीज जाता बिकॉज दे आर युजींग द सेम आर्म टू बॉल अगेन एन्ड अगेन. सो एक सायड चड इनफ्लेम्ड आसता आनी युजली कितें आसता जेन्ना सिजन आसता खेळपाचो टोर्नामेंट सिजन आसता तेन्ना यू सी मोर इंजुरीज एज कम्पेर्ड टू ऑफ सिजन. सो जो ऑफ सिजन आसता दॅट इज द टायम वेन दीज प्लेयर्स हू हॅव गॉट इंजर्ड इन द प्रिवियस सिजन ड्युरींग द टोर्नामेंट शूड बी वर्कींग ऑन देमसेल्फ सो दॅट दे डोंट गेट री इंजर्ड इन दीस. मागीर सिमिलरली एज आय सेड बास्केटबॉल प्लेयर्स ऑल्सो नी इंजुरीज बिकॉज जंपींग चड आसता, अगेन ट्विस्टींग टर्निंग चड आसता, शोल्डरूय चड यूज करता फॉर थ्रोईंग द बॉल. सो इंजरीज आर डिफरंट इन डिफरंट स्पोर्ट्स डोमेन्स. रनर्सान सुद्दां हील पेन चड आसता दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन वॉट कायंड ऑफ सो रनर्स स्पेशली दे हॅव डिफरंट कायंड ऑफ शूज दॅट दे नीड टू वेअर सो दॅट पेन जावपाक जायना म्हणून. ऑर यू नो स्ट्रेस इंजुरीज जाता, स्ट्रेस फ्रॅक्चर्स जाता बिकॉज दे आर रिपीटेडली युजींग दीज सेम मसल्स. रनिंग आतां मॅरेथॉन बीन पयलें जाल्यार दे ट्रेन ऑन द रोड्स टार रोड सो तेज्या खातीर मोस्टली यू नो नी पेन स्टार्ट जाता, एंकल पेन स्टार्ट जाता एन्ड इफ इट इज नॉट ट्रिटेड एट दॅट पॉयंट ऑफ टायम मागीर तो पेन आनी आनी वयर वता लायक युअर back starts hurting then from there the neck starts hurting so it's all a series. So jenna pehli injury starts jata that time that's the time you have to start taking care of yourself so that it does not become worse.
0: Hai ata amka ek sangat do to tumhi mhanle tumhi women team hi barobar hi kaam kela tanche vegle astalyo ni pain spin bailan khatir mhanun
1: tashe not really if you go to see but yeah fluctuations asta because of hormones that's it manje especially jenna kon menses ar asta tenna body machi weak asta so that time is when the female athlete will be more prone to injuries or you know lethargy fatigue bin tashe chad jata but if you go to see ata the level of performance both men and women is the same
0: barobar
1: they are training the same levels and they're good enough strength and conditioning sudha same jata so there is no difference in injuries acl injury ami men and sudha paita women sudha so it's very common now that you know both will have the same kind of injuries.
0: असे 105.4 MHz FM रेनबोतल्यान मोगाळ कुप्यानो डॉक्टर साध्वी कोयंडे लायव आसा तुमचे खातीर स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट त्यो आणि आयज त्यो उजवाड घालता फिजिओथेरपी आणि खेळ

0: किंवा खेळा खातीर फिजिओथेरपी कितली उपयुक्त आणि थंय त्यो कितें करूंक शकता ह्या विशयाचेर दोतोर आमकां एक सांगात वॉर्मअप आणि कूलडाऊन पहिली खेळाच्या आणि मागीर खेळाच्या हाचो मेळ कसो कितें हाचेर कसो उजवाड घालशात तुम्ही?
1: येस, सो आतां आमचो ट्रेनिंग सेशन आसता इन जनरल. आतां जिमान सुद्दां कोण वता दे स्पेंड एटलिस्ट 1 hour, 1.5 hour ऑन देअर बॉडी. सो तो ट्रेनिंग सेशन जो आसता तेज्या पयलीं वॉर्म अप एटलिस्ट 10 to 15 minutes. वॉर्म अप म्हणजे कितें 20 to 50% ऑफ द ट्रेनिंग इंटेन्सिटी जी आमी करता. लायट बेजीक एक्सरसायजीस, जस्ट यू नो बेजीक मुवमेंट्स करपाचे, आर्म रोटेशन्स, लेग मुवमेंट्स. सो दीज आर सिमिलर टू वॉट यू आर ट्रेनिंग बेजिकली. म्हणजे प्रिपेअर, आता आम्ही फायनल बोर्ड एक्झाम कशी देतात त्याच्या पहिली प्रिलिम्स असतात. सो वॉर्मअप इज समथिंग लाईक दॅट. सो यू प्रिपेअर युअर बॉडी फॉर द ट्रेनिंग दॅट यू आर डुईंग. कित्याक आता तू कोण जिम करता, वेट्स बीन करता, ऑर गो टू सी इन एनी स्पोर्ट, वेन दे प्ले दे आर युझिंग दीज मसल्स ॲट दे आर ऑप्टिमल परफॉर्मन्स लेवल. सो टू अवॉयड इंजरी, बॉडी मातशी हिटअप झाली काय इंजरीज कमी जाता. सो मुवमेंट सुद्दां फ्लेक्सिबिलिटी वाडटा, मोबिलिटी वाडटा, ब्लड फ्लो मातशे बरें आसता. सो दॅट हेल्प्स इन रिड्युसिंग द इंजरीज दॅट मायट हॅपन.
0: सिमिलरली मतान ते खूप गरजेचे.
1: वॉर्म अप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मागीर पोस्ट युअर ट्रेनिंग सेशन आम्ही कूलडाऊन करता. कूलडाऊन म्हणजे स्ट्रेचिंग टू रिलॅक्स. कूल इज द वर्ड. सो यू रिलॅक्स द मसल्स बेसिकली, सो दॅट आता आम्ही ऑलरेडी बॉडी ॲक्टिवेट केला. बट इफ वी गो होम लाईक दॅट ओनली फुल डे मागीर बॉडी सोर फील जाता, म्हणजे हेवी फील जाता.
0: कळें.
1: सो इफ यू स्ट्रेच आउट ऑल द मसल्स, आता कोणे जिमान बायसेप्स मारले, हॅमस्ट्रिंग मारले, आणि इफ ही इज नॉट स्ट्रेचिंग दोज मसल्स दॅट ही हॅज वर्कड ऑन, माय नेक्स्ट डे तेका सोरनेस, म्हणजे ती मसल मातशी टायट फील जातली, अशी फुल स्ट्रेच जावची ना. बट इफ द इफ अनदर पर्सन हॅज स्ट्रेच द सेम मसल्स दॅट ही हॅज वर्कड ऑन, ही विल नॉट हॅव सो मच बॉडी पेन.
0: बरोबर,
1: राईट. सो 10-15 minutes बिफोर ट्रेनिंग आणि 10-15 minutes आफ्टर ट्रेनिंग. सो पीपल हू आर ट्रेनिंग, हू आर गोईंग टू द जिम, ऑर हू आर एक्सरसायझिंग, वर्किंग आउट ऑर प्लेईंग एनी स्पोर्ट, वेदर इट इज प्रोफेशनल नाल्यार रिक्रिएशनल. आता खुबशे लोक बेश्टे खेळपाक वता, हांगा टर्फ बीन कितले केला थंय सगळे खेळपाक वता, बट देन दे मिस द वॉर्म अप अँड कूल डाऊन पार्ट आणि मागीर इंजरीज घेऊन येतात. सो दॅट शुडंट हॅपन.
0: एका बऱ्या आस्पेक्टाचेर उजवाड घालो दोतोर तुम्ही. हांगा आम्ही एक ल्हानसो ब्रेक घेऊया, पण ब्रेकान वच्चे पहिली आमच्या ऐकुप्यांक हांव याद करून दिता. आमच्यो फोन लायन्स ओपन आसा 242-1285, तशेंच 2224-4457 हो आमचो नंबर आसा. स्पोर्ट्स आणि फिजिओथेरपी हाचे कडेन संबंधित तुमच्या दुखी विशीं, म्हणजे जी पेन आमच्या बॉडीक जाता ताचे विशीं तुमकां जर कितेंय प्रश्न मांडपाक जाय जाल्यार डॉक्टर साध्वी कोयंडे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आमच्या स्टुडिओंत आसात, तुमच्यांनी तुमचे प्रश्न मांडूं येता. आणि आता हे कांतार तुमचे खातीर मारिना यंगचिको हांचो ताळो.

0: FM रेनबोच्या स्टुडिओतल्या सगळ्यांच्या ऐकुप्यांक हांव उशा दिता येवकार परतून एक फावट मोगाळ ऐकुप्यानो. दर शुक्रारा 1 ते 2 वरां मजगती आमची हॅलो डॉक्टर ही कार्यावळ तुमचे भेटेक येता. आणि आयज शुक्रार दनपारचे 1:26 आमच्या स्टुडिओच्या घड्याळांत आणि ह्या खिणार स्टुडिओंत लायव्ह आसात डॉक्टर साध्वी कोयंडे, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट. दोतोर परतून एक फावट येवकार तुमकां आमच्या स्टुडिओंत. आणि आता एक सामको गरजेचो असो प्रश्न आमी घेऊया. कितें आसता दोतोर, केन्नाय समज खेळटा खेळटा इंजुरी जाली जाल्यार इमिजिएटली कितें करचें हें खूब जाणांक सुचना. जरी हाचेर ग्रावंडाचेर खुबसो लोक आसलो, खुबशे खेळगडे आसले, बाकीचेय लोक आसले, तरी सुद्दां इमिजिएटली फर्स्ट कितें करप हें कळना. हाचे खातीर तुमची गायडलायन कितें आसतली दोतोर?
1: येस, सो आतां स्पोर्ट्स इंजुरी म्हटलें काय इट रेंजीस फ्रॉम बेजीक खरचडटा म्हणटा पळय, फ्रॉम देर टू इवन सिरियस इश्यूज लायक हेड इंजुरी, कनकशन, म्हणजे दोन प्लेयर्स आपट्टा आणि हेड म्हणजे दे लूज कॉन्शियसनेस बिकॉज हेड हॅज कोलायडेड विथ दी अदर हेड. सो पहिली वेन द प्लेयर इज डाऊन पहिली पोचे पडटा वेदर इट इज ब्लिडींग, वेदर इट इज ओपन म्हणजे कट झाला, किती फ्रॅक्चर झाला, बोन इज कमिंग आउट, स्वेलिंग असा. सो इमिजिएटली वी नीड टू फर्स्ट फिक्स दॅट. युजली आता जे मॅचीस बीन असतात, ऑफिशियल मॅचीस असतात, त्यांना ॲम्ब्युलन्स बीन म्हणजे मेडिकल सर्व्हिस असतात, बट अदरवाईज वेन पीपल प्ले लोकली दिस ऑल इज नॉट युजली अवेलेबल.
0: बरोबर.
1: सो बेसिक फर्स्ट एड आय थिंक एव्हरी वन शुड नो, म्हणजे बेसिक किती जाता त्यांना, हाऊ डू वी डील विथ अ ब्लड यु नो ब्लिडिंग पेशंट
0: प्लेअर.
1: सो ते एक, सो वी नीड टू मॅनेज ब्लड. आता ब्लिडिंग असं झालं, हाऊ विल वी मॅनेज? सो आता वॅसलीन बीन असा, सो वॅसलीन पेट्रोलियम जेली दॅट विल हेल्प टू रिड्यूस द ब्लड ॲटलीस्ट टील द मेडिकल सर्व्हिस कम्स ऑर टील यू टेक द प्लेयर आउट टू द हॉस्पिटल. सो यू जस्ट स्टिक अ गुड अमाऊंट ऑफ पेट्रोलियम जेली ऑन द वूंड अँड देन टेक हिम टू द हॉस्पिटल. सो ॲटलीस्ट द ब्लिडिंग विल रिमेन इन साईड अँड देन यू वट एव्हर नेसेसरी थिंग्स हॅव टू बी डन विल बी डन इन द हॉस्पिटल. सेकंडली आता सपोज स्वेलिंग झाला अँड द लेग हॅज ट्विस्टेड, द ACL वट एव्हर सेईंग, मेनिस्कस इंजुरी, सो थोडे लोक किती करता, उठ्ठा रोखडे आणि ट्राय करता म्हणजे धावून जंप करून की जाता काय ना. सो दॅट्स वन रॉंग थिंग दॅट पीपल युजली डू बिकॉज दॅट कॅन वर्सन द केस. सो त्यांना यु नो कीप द लेग इन एलिव्हेशन, क्रेप बँडेज बीन बांधप असतात सो दॅट द लेग रिमेन्स स्ट्रेट
0: पोझिशन.
1: लेग म्हणजे द नी अँक

0: कल वॉटएवर रिस्ट मागीर आयसींग इज व्हेरी इम्पॉर्टंट फर्स्ट वन ऑर टू डेज आयस पॅक लावंक जाय एटलीस्ट 10 to 15 मिनिट्स सो दॅट द स्वेलिंग कम्स डाऊन इफ देर इज म्हणजे दोन तीन दीस सुद्धा सपोज पेन आणि स्वेलिंग कमी जायना देन एटलीस्ट विजिट अ डॉक्टर क्लोज बाय एक्सरे काढात एक्सरेन काय ना म्हणजे इट डिपेंड्स नाव एक्सरे विल बी रिमूव्हड इफ देर इज अ ट्रॉमॅटिक इंजुरी
1: बरोबर
0: आता बेस्टो ट्विस्ट जाऊन पडला जर एक्सरे काढपाची गरज ना दिस इज देर इज देर आर सम बेसिक थिंग्स दॅट यु नो पीपल शूड रिअली अंडरस्टँड आता इफ देर इज नो ट्रॉमॅटिक इंजुरी मागीर एक्सरे काढपाची गरज ना इट इज व्हेरी कॉमन दॅट यु नो इट विल बी अ सॉफ्ट टिश्यू इंजुरी म्हणजे इदर अ मसल ऑर अ लिगमेंट असे कितीतरी कनेक्टिव्ह टिश्यू बट ट्रॉमॅटिक इंजुरी आता कोणे येऊन मारला सपोज डायरेक्ट हिट देन एन एक्सरे इज इम्पॉर्टंट इफ देर इज इमिजिएट स्वेलिंग अँड ब्रुझिंग कलर चेंज झाला काळे निळ जाता तसे नेक्स्ट इज कनकशन सपोज हेड इंजुरी झाला हेड टू हेड कोलिजन झाला अँड इफ देर इज अ कट ऑन द हेड मेक शुअर दॅट यू कॉल द मेडिकल सर्व्हिस इमिजिएटली यू डोंट मूव द नेक टू मच कीप द नेक स्ट्रेट इवन उकलता सपोज त्या पेशंटाक प्लेयराक देन कीप द नेक स्ट्रेट बिकॉज वी डोंट नो इफ समथिंग इज रॉंग विथ देअर सर्वायकल स्पाईन द स्पाईन ऑफ द नेक कित्याक आम्ही सपोज किरे चेंज करपाक गेली अँड इफ देर इज सम इश्यू विथ द स्पाईन वी आर यु नो हॅम्परिंग हिज लाईफ फॉर एव्हर राईट सो इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द पर्सन हू इज टेकिंग दॅट प्लेयर आउट सो इट वेरीज And yeah, it is all situational. But the first thing that you would do is, at least till the medical service comes, you give basic aid without hampering the player's life.
1: Uh-huh. म्हणजे खेळगड्याकच न्हय जाल्यार त्याच्या वांगडा जितले कोण आसा तांची सुद्धा एक जबाबदारी आसा ताका व्यवस्थित हँडल करपाची हे झालें पेन जातकच ग्राउंडार हा दोतोर जाल्यार आमकां सांगात जेन्ना जीम रिलेटेड इंजुरीज आसता न्ही त्यो खुबश्यो कॉमन आसात पळय त्यो कश्यो हँडल करप
0: सो जिमान युजली कित्याक जाता इंजरीज इज बिकॉज नॉट एवरी वन नोज हाव टू डू इट करेक्टली आता कोण फ्रेंड्स गेले एक्सरसाइज करपाक वन पर्सन नोज द फॉर्म करेक्टली वाईल दी अदर इज जस्ट अकंपनींग हिम चल आयज जिमान या म्हणून वता बट देन नॉट एवरी वन अंडरस्टँड्स देअर फॉर्म सो त्याच्या खातीर इंजरीज जाता लाईक पीपल गो टू डू डेड लिफ्ट सम पीपल हॅव नेवर एक्सरसाइज बट केन्ना अशें एक वीकूच जाला अँड दे फ्रेंड टेल्स की आयज डेड लिफ्ट मारया नाल्यार आयज आनी कितें मारया अँड देन दे एंड अप इंजुरींग देम सेल्वस लायक द बॅक
1: आनी दुखापत जाता
0: एक्झॅक्टली सो कित्याक फॉर्म करेक्ट नसता आनी करेक्ट करपाक सुद्दां कोण नसता जिमान लायक इफ यू हॅव अ पर्सनल ट्रेनर देन इट इज गूड बट थोडे लोक दे जस्ट गो फॉर यू नो सेल्फ फिटनेस व्हॉटएवर बट जस्ट नॉट जस्ट द वेट पार्ट बट इवन कार्डिओ करपाक वता कोण आतां धांवपाक वता ट्रेडमिलाचेर फर्स्टली द शूज दॅट दे वेअर इज इम्पॉर्टंट फूट करेक्शन इम्पॉर्टंट आसा आतां कोण धांवताना चलताना बीन पांय अशे क्रॉस करून चलता सो तेजेर कितें बिकॉज ऑफ दॅट कितें जाता की नीजाचेर लोड येता हिप्स पेन जावपाक शकता फीट पेन जावपाक शकता सो देर हॅज टू बी समवन टू करेक्ट देम ओके सो दॅट्स वाय देर आर सो मेनी इंजरीज इन पीपल हू गो टू द जीम आणि स्पेशली न्यू कोण वता पळय तेंकां सो वन्स दे अंडरस्टँड द वे ऑफ डुईंग अ पर्टिक्युलर एक्सरसाइज मागीर स्लोली स्लोली ते कमी जाता
1: सो दोतोर आमकां आनीक एक गजाल सांगात आमी एक एकदां म्हणटा न्ही हांव जिमान वचून आयलें दुसऱ्या दिसा म्हाका खूब पुरो जाता म्हणजे आंग सगळें दुखूंक लागता जाल्यार एक सांगात की रेस्ट म्हणून आसता पळय न्ही एथलेट्सांक जावं किंवां कोण जिमान वता तांकां जावं किंवां सादे अशे लोकल खेळपी आसा तांकां जावं कितलें इम्पॉर्टंट
0: रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट रेस्ट बिकॉज आतां जी फक्त जिमान वता ऑर वॉट एवर फिटनेस करपाक वता दे इट इज एन एडिशनल थिंग बिकॉज दिसभर काम करता आनी मागीर जिमान वता ऑर पयली जिमान वता मागीर दिसभर काम करता
1: बरोबर
0: सो फॉर देम दे डू इट you know being very enthu but some of them as I said they skip the cool down and warm up part so that helps in you know recovery also rest is similarly very important begin nidpak jay only then your body gets time to recover if you sleep by 12:30 1 2 your body hardly has any time by the time

0: यू ॲक्च्युली फॉल असलीप अँड यू नो परत सकाळी उठपाक जाय, परत सेम रुटीन स्टार्ट
1: करेक्ट.
0: करूंक जाय.
1: हय
0: सो यू नीड एडिक्वेट अमाउंट ऑफ
1: रेस्ट.
0: टाइम
1: हय
0: फॉर युअर बॉडी टू रिकवर. सिमिलरली अलॉंग विथ रेस्ट आय वूड से हायड्रेशन अँड युअर न्यूट्रिशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो इट इज ऑल अ क्लब ऑफ थिंग्स. बेश्टे एक्सरसाइज केले आनी आपूण फिट अशें जायना. फिटनेस कम्स ऑर यू नो बींग हेल्दी कम्स विथ युअर रेस्ट. युअर एक्सरसाइज ऑब्वियसली इज वन मेन पार्ट, बट अलॉंग विथ दॅट युअर रेस्ट, युअर हायड्रेशन अँड युअर
1: न्युट्रिशन.
0: न्युट्रिशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट.
1: हय दोतोर, 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोंतल्यान आमी लायव्ह आसा. आमची ही लायव्ह फोन इन कार्यावळ चल्ल्या. हॅलो डॉक्टर. आणि आयज डॉक्टर साध्वी कोयंडे, स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट, आमच्या स्टुडिओंत आसात आणि ते उजवाड घालता स्पोर्ट्स आणि फिजिओथेरपी ह्या विशयाचेर. मोगाळकप्यानो, तुमच्या मनात जर कसलेय प्रश्न आसा ह्या विशयाक धरून जाल्यार तुमच्यांनी आमकां फोन करूं येता. 2421285 हो आमचो नंबर आसा. परतून एक फावट नंबर आयकात, 2421285. तशेंच आनीक एक फोन लायन आमची ओपन आसा, 2224457. दोतोर, आमचे आयकुपी आपले प्रश्न घेवन येताच आसतले. आमी एक ल्हानसो हांगा ब्रेक घेवया. दीस इज अ सॉंग ब्रेक आनी हें आसा एक कुणबी गीत.

105.4 मेगाहर्ट्सांचेर मोगाळकप्यांनो तुम्ही ट्यून इन केला एफएम रेनबो आणि एफएम रेनबो आयज घेऊन असा हॅलो डॉक्टर लाईव्ह फोन इन कार्यावळ ह्या खेळणार आणि डॉक्टर साध्वी कोयंडे स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट आमच्या स्टुडिओ

0: येत आसात. दोतोर आतांच आमी उलयतालीं खुबश्या वॉर्म अप आनी कूल डावन हाचेर. त्याच भायर एक म्हाका प्रश्न जाणून घेवपाक जाय तो म्हळ्यार स्ट्रेस किंवां एंग्जायटी ही आसता प्रत्येकाक न्ही, तिचो आनी फिजिओथेरपीचो संबंद तुमी कसो घेशात?
1: ओके, सो स्ट्रेस इफ यू सी इज पार्ट ऑफ डेली लायफ,
0: हय,
1: यू कांट इग्नोर इट. सो आमी जे फिजिओथेरपीन आमी जे पेशंट पळयता हू कम विथ अ लॉट ऑफ स्ट्रेस एंड यू नो टेंशन, दे से की टेंशन जालें म्हाका खूब प्रॉब्लम आसले लायफ म्हणजे लास्ट वीक व्हॉटएवर, नेक टायट जाला. सो यू सी अ लॉट ऑफ मसल पेन अराउंड द नेक, अराउंड द बॅक. देन पीपल कंप्लेन ऑफ यू नो क्लेंचिंग ऑफ टीथ, सो जॉ बीन अशे बॉडी टायट धरता. सो दीज आर सम सायन्स दॅट वी सी फ्रॉम फिजिओथेरपी पॉइंट ऑफ व्यू वेन अ पर्सन इज स्ट्रेस्ड. इवन मूड इज यू नो मूड रेग्युलेशन सारखं नसता, लाईक दे हॅव मूड इश्यूज एक्सेट्रा. सो इन दीज केसीस वी डू लॉट ऑफ मॅन्युअल थेरपी, रिलीज करता जे मसल्स टायट असतात शोल्डरचे नेकचे बॅक. सो द मसल बिकम्स लूज, पॉस्चर चेंज जाता बिकॉज दे आर ऑलवेज स्ट्रेस्ड एन्ड यू नो द हेड एन्ड द आयज आर ऑलवेज यू नो असे विन्स करून असतात. सो ऑल दॅट, सो वी रिलीज द मसल्स दॅट आर टायट, वी गिव अ लॉट ऑफ फ्लेक्झिबिलिटी मोबिलिटी एक्सरसायजेस आणि वी ऑल्सो फोकस ऑन रिलॅक्सेशन टेक्निक्स. रिलॅक्सेशन टेक्निक्स असतात विच वी यू नो केटर टू द पीपल हू हॅव स्ट्रेस अँड अदरवाईज अदर देन दीज किरे म्हणता प्रोटोकॉल्स. देर इज यू नो एक्सरसाइज एज वी नो इज डायरेक्टली रिलेटेड टू मूड एलिव्हेशन्स, लाईक गुड मूड. इफ यू सी लाईक आर ब्रेन आणि बॉडी दे ट्रान्समिट or release hormones. I don't know if you have heard happy hormones manta te oxytocin, endorphin, serotonin. So these are increased in the body when you are exercising, when you meet people, when you go out. So when you exercise, these hormones get released from the body, and due to this the mood becomes better. You go out, you look at the surrounding. आम्ही म्हणता मातशे वॉक करून येता देन आय फील बेटर. स्विमिंग, सो एव्हरी वन हॅज अ डिफरंट वे ऑफ पुटिंग इट. सम पीपल विल गो फॉर अ स्विम, सम पीपल विल गो टू फॉर अ रन, फॉर अ वॉक. आणि पॅनजिम पीपल आय एम शुअर विल को रिलेट विथ द कंपल प्रॉमनेड इनडोअर स्टेडियमच्या फाटल्यान. वेन एव्हर आय गो देर म्हाका 10-15 लोक तरी दिसतात थंय बेश्टे वॉकिंग एक. सो इट हेल्प्स यू नो टू रिलीज द स्ट्रेस एक्सेट्रा. सो मॅन्युअल थेरपी मतलब फिजिओथेरपी अलॉंग विथ सम बेसिक एक्सरसाइजेस लाईक स्ट्रेचिंग, जॉगिंग, रनिंग, मोबिलिटी, ऑल दिस हेल्प्स इन रिड्यूसिंग स्ट्रेस.
0: स्ट्रेस एंग्झायटी हो एक विषय झाला. दोतोर आमकां सांगात आमी जेन्ना स्पोर्ट्स फिजिओथेरपी म्हणटा जो तुमचो विषय आसा तेन्ना आमी तो चडसो स्पोर्ट्सा कडेन रिलेट करता आणि स्पोर्ट्साचे काम कोणाचे युथांचे चडशे, पण हाचो फायदो ल्हान भुरग्यांक किंवा जाणट्यांक जावंक शकता?
1: येस येस. सो आता इफ यू सी ट्रेंडिंग झाला लाईक एव्हरी वन इज इन टू फिटनेस. इवन पीपल अबाव 50-60 आर प्लेईंग समथिंग ऑर दी अदर. माझो पप्पाच स्वतः टेबल टेनिस शिकपाक होता आता, ही 65. सो
0: इवन हांवें पयर वाचले एकीकडेन सायक्लिंग रनिंग हे सुद्धा आफ्टर 70s कोण असा त्यांच्या खातीर स्पेशली ऑर्गनाइज करता.
1: एक्झॅक्टली.
0: फाटल्या दिसांनी आणि एक हांवें ऐकलें साडी रन, म्हणजे रन विथ युअर साडी, साडी नेसून स्पोर्ट्स, असो आम्ही त्याच्या कडे रिलेशन घेऊ येता न्ही. ह्यो नव्यो गजाली ज्यो ट्रेंडींग असा त्यो हाली आम्ही पळयतात.
1: सो सिमिलरली इंजरीज तर सेम, ऑब्विसली परफॉर्मन्स लेवल तितलं नसता एज कम्पेर्ड टू द प्रोफेशनल एथलीट्स. इफ यू सी
0: वयाचो एक म्हणून प्रभाव असता न्ही.
1: सो मेन एम किदें आमचो, सो दॅट दे डोंट गेट इंजर्ड एट वॉट एव्हर लेवल दे आर प्लेइंग.
0: करेक्ट.
1: बॉडी स्टीफ जायत असता एज यू ग्रो ओल्ड. सो वी वर्क ऑन बेसिक असे स्ट्रेंथ ट्रेनिंग, नॉट लाईक हेवी जिमिंग एज सच, बट बेसिक रेजिस्टन्स बँड बीन यूज करून, मोबिलिटी, स्ट्रेचिंग बीन दिता आमी, सो दॅट द बॉडी रिमेन्स ॲट इट्स ऑप्टिमल परफॉर्मन्स लेवल. ओके, सो दॅट दे डोंट गेट इंजर्ड. आणि सिमिलरली इन चिल्ड्रन म्हणजे बिलो 18 बीन, आता तर स्पोर्ट्स स्कुलातल्यानूच
0: सुरू जाता बरोबर.
1: सो त्यांना इंजुरीज खूप असतात.

0: सिन्स दे आर ग्रोईंग द बॉडी हॅज नॉट एट रिच्ड इट्स लेवल म्हणजे कम्प्लीट अडल्टहूड सो दे आर स्टील ग्रोईंग सो केन्ना केन्ना मसल पेन जाता जॉईंट पेन जाता बिकॉज द ग्रोथ प्लेट्स आर स्टील वर्किंग ऑन दे आर फायनल ग्रोथ दिस सो इंजुरीज तर असतात सो इट्स जस्ट दॅट दे आर नॉट येट प्रोफेशनल बट वी स्टील हॅव टू वर्क ऑन देम सो दॅट दे डोंट गेट इंजुरीज
1: दोतोर आमी म्हणटा न्ही खंयचेय दुखणें जावचें न्हय म्हणून आमी थोडीशी काळजी घेवपाक जाय न्ही मागीर दोतोर बीन येतात दोतोरा कडेन वचचें पडटा जाल्यार हांगा कितें तरी तश्यो इंजुरी फ्री टिप्स बीन अश्यो कितें आसात टू अवॉयड ऑल दीस
0: येस हां सो वॉर्म अप आनी कूल डावन एज आय ऑलरेडी सेड वॉर्म अप बिफोर द एक्सरसाइज कूल डावन आफ्टर द एक्सरसाइज बेजीक आतां थोडे भुरगे आसता तेंची बॉडी चड स्टीफ आसता रायट फ्रॉम लायक चायल्डहूड सो एज इन रायट फ्रॉम दे स्टार्ट गोईंग टू स्कूल अँड वाय दे रीच 18 बॉडी चड स्टीफ जाता सो बिकॉज नोबडी हॅज करेक्टेड दॅम ऑर यू नो टोल्ड दॅम की स्ट्रेचिंग इज इम्पॉर्टंट आय हॅव सीन सो मेनी चिल्ड्रन हू वॉक you know very wrong haan. and parents think that it is normal ki to vadlo jatlo tenna apunus correct jatlo but if we don't correct them at that point of time they'll keep walking in that manner and eventually have injuries later in adulthood so te sagle correct ami ata karung jay yeah so that's how we need to work on them ani for to keep ourselves healthy go exercise at least 3 to 4 times in a week I wouldn't suggest like heavy workout but at least basic je strengthening je ghara karpak shakta ata jala youtuber sudha khup khup sessions asta
1: barobar
0: or there are personal trainers personal manje ashe groups of you know fitness enthus you can join any of those just to keep yourself fit and healthy basically
1: सो थोडीशी काळजी आम्ही आमच्या शरीराची ही घेऊपाकूच जाय आणि ती घेवप सामके गरजेचे आसा न्ही तर 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबोतल्यान मोगा ऐकुप्यानो हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आसा आणि ह्या खिणार स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट डॉक्टर साध्वी कोयंडे आमच्या स्टुडिओंत आसा दोतोर ल्हानसो एक ब्रेक घेऊया रोखडीच परती ह्याच विषयाकडे येऊया

0: लॉरी ट्रावासो गायतालो गीत मोग आकाश येतालो. मंगळ कृपेनू 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोतल्यान हॅलो डॉक्टर हे कार्यावळी अंतर्गत डॉक्टर साध्वी कोयंडे आमच्या स्टुडिओंत आसात. स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट त्यो आणि स्पोर्ट्स फिजिओथेरपी हाचेरूच कितलेशेच प्रश्न आणि त्या प्रश्नांच्यो जापो घेऊन त्यो आयज आमच्या स्टुडिओंत आसा. जापो आमकां खुबश्यो मेळिल्ल्यो आसा, पूण दोतोर आनीक एका गजालीचेर म्हाका उजवाड घालूंक जाय. तो म्हळ्यार जशें वय वाडटा न्ही तशें तशें जमनीर बसप, हालींसारा जमनीर बसप हें खुबशें कमीच जालां. चडसो लोक जमनीर अनलेस गायक आसात किंवा जे कोण क्लासिकल पर्फोमन्स दितात इंडियन क्लासिकल ते बसतात. भुरग्यांच्या सुद्धा जमनीर बसप अशें हालींसाराक कमीच जालां. केन्नाय बसपाक गेली जाल्यार पांय मुं येतात, उठपाक जायना, उठ्ठकच पांय दुखता, धोंपरां दुखता. तें एक. दुसरें क्लायंब करप. आतां हालींसारा सगळ्यांक लिफ्टाचीच संवय जाल्या. केन्नाय लायट गेली जाल्यार मागीर स्टेप्स किंवा स्टेर्स चडपाची पाळी येता. मागीर एक तरेची पेन आमकां आमच्या धोंपरांनी आमकां जाणवता. तर हाचेर मातसो उजवाड घालात दोतोर.
1: येस, सो पयली तर लायफस्टायल मॉडिफिकेशन जितलें जालां आमचें, वी यूज लेस स्टेर्स अँड मोर ऑफ लिफ्ट. सकयल बसपाक सुद्दां आमी वी अवॉयड बेसिकली. सो दॅट इज बिकॉज पेन कित्याक जाता, बिकॉज वी हॅव हार्डली युज्ड दोज पार्ट्स, हार्डली सॅट इन दॅट पोझिशन, हार्डली kept those joints in that particular movement or positions, right? So sakal basta, suppose if we sit for more than 15-20 minutes, amcha body savayut na mhanun dukta. So we have not trained those muscles that way. Ata pahili kashe, even for to go to the washroom, we would sit low. So tenna chad problems jay nasle, even back, knee, because we were keeping our using all the parts of the body more frequently and at their optimal range of motion basically. So ata kashe jata, when we climb up stairs, we have hardly used those muscles in general movements or general activities. Ata je amche quads, thigh muscles asta, सो ते आमकां स्ट्रॉंग करूंक जाय. एज वी ग्रो ओल्ड, आमचे मसल्स ऑटोमॅटिकली वीक जावपाक स्टार्ट जाता.
0: बरोबर.
1: सो आर मेन एम इज टू एटलीस्ट मेंटेन नियर नॉर्मल स्ट्रेंथ ऑफ युअर मसल्स, वेदर इट इज द लेग ऑर द अपर बॉडी. म्हणजे टू मेंटेन एन इंडिपेंडंट लाईफ एटलीस्ट टिल यू रीच 70-75 एक्सेट्रा. Right, so muscle strengthening is more important to avoid all these joint pains. Kiraak wear and tear is a normal thing. Ami ata jitle chalta, walk karta, dhavta, hanga thoy, we don't realize that we are stressing so much on the joints. जॉईंट्स च्या मधी जे सायनोवियल फ्लुइड असता ते हळूहळू कमी जायत
0: असता.
1: ओके, आणि झरता जे बोनचे किरे म्हणता सर्फेस असता, सो दॅट स्टार्ट्स इरोडिंग बेसिकली. सो ते आमकां, इफ वी डोंट वॉन्ट जॉईंट पेन, वी हॅव टू वर्क ऑन स्ट्रेंथनिंग द मसल्स दॅट वील प्रोटेक्ट युअर जॉईंट्स बेसिकली.
0: सो हाचो संबंध आमी आमच्या स्वतःच्या फिटनेसाच कडे लावू येता न्ही. दोतोर आनीक एक गजाल आमकां सांगात, जशें आमी हायड्रेशन म्हणटा किंवां न्युट्रिशन म्हणटा, तें समज वेवस्थीत घेतलें ना जाल्यार स्पोर्ट्स परफॉर्मन्साचेर ताचो कितें इफेक्ट जाता?
1: ऑफकोर्स, एब्सोल्युटली. सो उदक, वी से हायड्रेशन, कित्याक म्हणजे वाय डू वी नीड टू ड्रिंक लॉट ऑफ वॉटर? फर्स्टली इफ यू रन फॉर से 15-20 मिनिट्स अँड इफ यू हॅव नॉट हायड्रेटेड युअर सेल्फ, मसल क्रॅम्प्स बीन आमी खूप ऐकलं असतले. म्हणजे आमकां सुद्धा जाता प्लेयर्सांक, obviously they are on the field for so long. So to avoid all this, hydration is very important. And especially if you are training in Goa, Goan climate is kashe garam, mhanje it is hot plus humid. So you are automatically losing so much fluid along with electrolytes. So to replenish that, only water is not important. You need to have

0: टू यु नो रिगेन दोज इलेक्ट्रोलाइट्स. आमच्या स्वेटान जे सोडियम पोटेशियम जे ये जे मिनरल्स असतात दीज आर ऑल गोईंग आउट ऑफ द बॉडी इन आर स्वेट. सो दीज सेम द केमिकल्स द मिनरल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ऑल्सो फॉर अस टू यूज द मसल्स. दीज आर हेल्पिंग अस कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स द मसल्स. ओके सो इफ हे जे लेवल्स कमी झाले देन वी स्टार्ट गेटिंग क्रॅम्प्स ऑर वी स्टार्ट गेटिंग फटीग इन द मसल्स बिकॉज देन लॅक्टिक ऍसिड असता पण तो ओव्हरकम करता त्यांना. सो बिकॉज ऑफ दॅट वी स्टार्ट गेटिंग फटीग, वी स्टार्ट गेटिंग क्रॅम्प्स. सो टू अवॉइड दॅट वी नीड टू हॅव अ लॉट ऑफ फ्लुइड्स बिफोर द ट्रेनिंग, ड्युरिंग द ट्रेनिंग अँड आफ्टर सो दॅट वी रिकवर अँड हॅव आर बॉडी प्रिपेअर्ड फॉर द नेक्स्ट ट्रेनिंग सेशन. सिमिलरली फूड म्हणजे न्यूट्रिशनचे सुद्धा कंपोनंट्स असतात. ऐकलाच असले कार्ब्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, व्हिटामिन्स, दीज ऑल आर रिक्वायर्ड टू हॅव अ प्रॉपर न्यूट्रिशन. अँड इन एथलीट्स बिकॉज इतला वेळ आता फुटबॉल इफ यू लुक ॲट इट दे आर ट्रेनिंग फॉर लाईक 2 hours, 3 hours जिम सेशन असतं आणि किती असतं. सो दे आर युझिंग सो मच ऑफ देअर एनर्जी अँड इट हॅज टू यु नो रिगेन, दे हॅव टू रिगेन ऑल दॅट एनर्जी सो दॅट दे प्रिपेअर फॉर द नेक्स्ट डे टू प्ले ॲट द सेम परफॉर्मन्स लेवल्स. सो कार्बोहायड्रेट्स जे असतात, फॅट्स जे असतात, दीज आर ऑल आर एनर्जी सोर्सेस. प्रोटीन्स जे आम्ही खाता म्हणजे मिल्क, एग्स एक्सेट्रा, सो दॅट इज ऑल टू रिप्लेनिश जी मसल आमची ब्रेक डाऊन जाता बिकॉज वी आर युझिंग देम, ते रिप्लेनिश करपाक वी नीड प्रोटीन्स इन आर बॉडी. सिमिलरली विटामिन्स अँड मिनरल्स, दीज आर ऑल दॅट आर रिक्वायर्ड इन आर न्यूट्रिशन. सो फॉर एथलीट्स आम्ही एक म्हणजे न्यूट्रिशन एक न्यूट्रिशनिस्टही असता सो दॅट दे हॅव अ गुड बॅलन्स्ड डायट सो दॅट देअर परफॉर्मन्स डज नॉट गेट हॅम्पर्ड.
1: हे सगळं झालं ॲथलेट्सांच्या बाबतीत. नंतर एक सांगात, आम्ही असे म्हणतात नी खूप फावटी माझ्या मानीन आयला, माझ्या फाटीन आयला, वाय भरल्या, हे तुम्ही कसे रिलेट करतात फिजिओथेरपीकडे?
0: सो दॅट ऑल्सो डिपेंड्स. आता तुम्ही सपोज हायड्रेट करूंक ना तुम स्वतःक जाल्यार ऑब्विसली द ब्लड इज नॉट रिचिंग युअर मसल्स प्रॉपरली. सो सपोज उदक कमी झालं बॉडीन जाल्यार युअर ब्लड डज नॉट हॅव अ फ्री फ्लो, इट स्टार्ट्स बिकमिंग थिक. आणि स्पेशली इफ यू आर रनिंग अराउंड, इफ यू आर वॉकिंग अराउंड, यू आर स्वेटिंग, त्यांना द ब्लड हॅज टू रीच ऑल युअर मसल्स, राईट? उदकच ना बॉडीन जाल्यार कसे पावतले?
1: बरोबर,
0: राईट? इट्स लाईक अ पाईप, इट इज लाईक देर इज सम डर्ट स्टक इन द पाईप आणि उदक पुढे सरना, समथिंग लाईक दॅट.
1: दोतर खूपसो कमी वेळ आमच्याकडेन असा आणि आमच्या ऐकुप्यांचे प्रश्न घेऊपाक पुरतो सुद्धा वेळ आमच्याकडे ना. पण वता वता म्हाका आवडटले तुम्ही एक बरीशी मेसेज आमच्या सगळ्या स्पोर्ट्स एथलेट्सांक, त्याच भायर असे जे लोकल खेळगडे असा, भुरगे असा, तांचे खातीर एज अ स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट.
0: शुअर, शुअर. सो एज अन एथलीट ऑर एनी वन हू इज इन टू स्पोर्ट्स, आय वूड सजेस्ट दॅट तुम्ही जे करता एक्सरसाइज इट हॅज टू बी फॉर युअर ओन फिटनेस. कीप युअर सेल्फ फिट, वर्क ऑन युअर सेल्फ. जे तुम्ही आता जे आम्ही उलयला सगळे अबाउट वॉर्म अप, कूल डाऊन, हायड्रेशन, न्यूट्रिशन, ऑल दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू हॅव अ हेल्दी स्पोर्ट्स लाईफ. इफ एनी ऑफ दीज आर हॅम्पर्ड, युअर स्पोर्टिंग लाईफ ऑर यु नो वॉट एव्हर युअर हेल्थ फिटनेस लाईफ ऑल्सो गेट्स हॅम्पर्ड. सो इट्स ऑलवेज बेटर इफ यू हॅव एनी इंजुरी, इट इज म्हणजे अर्ली डिटेक्शन इज ऑलवेज बेटर दॅन यु नो ओके आयज पेन जाता, मे बी फाल्यां इट वील गेट बेटर, सो यू जस्ट लीव इट. ऑर मे बी सम पीपल हॅव ऑल्सो कम आफ्टर 2 months, आपण पळयतालो सारखें जाता काय ना, सो दॅट्स रॉंग, राईट? यू आर मेकिंग इट वर्स. सो अर्ली डिटेक्शन इज इम्पॉर्टंट, टेकिंग द राईट ट्रीटमेंट इज इम्पॉर्टंट अँड गेटिंग बॅक टू स्पोर्ट्स विदाऊट री इंजरींग इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: खूप खूप बरी मेसेज दिल्या दोतोर तुम्ही, आणि आम्ही मागता की नॉट ओनली स्पोर्ट्स एथलेट्स म्हणजे फक्त खेळगड्यात न्ही जाल्यार सगळ्यांनी एक बरी हेल्दी लाईफ सगळ्यां खातीर मेळची म्हणून. तुमचे मार्गदर्शन आमकां बरे भशेन लाभले दोतोर, आणि तुमकां आकाशवाणीच्या स्टुडिओत वेळातल्यान वेळ काढून तुम्ही म्हणले न्ही आता सध्या तुम्ही वुमन्स टीम,
0: सिनियर
1: वुमन्स टीम तांकां तांचे खातीर काम करतात, तर तुम्ही तातल्या तातून वेळ काढून हांगा आयल्यो आमच्या सगळ्या ऐकुप्यां खातीर तुमचो असो मोलादीक वेळ दिलो. एक बऱ्या विषयाचेर उजवाड तुम्ही घालो. तुमकां हांव काळजान सावन देव बरें करूं म्हणटा.

0: थँक यू सो मच दोतोर.
1: थँक्यू मॅम.
0: तर मोगाळकप्यानो, हॅलो डॉक्टर ही कार्यावळ आशिल्ली लायव्ह आमच्या स्टुडिओतल्यान. 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तुमच्या खातीर घेऊन येतात दर शुक्रारा. हॅलो डॉक्टर ही कार्यावळ 1 ते 2 वरां मजगती आमची ही कार्यावळ असता. आणि फुडल्या शुक्रारा म्हळ्यार 29 मेक डॉक्टर लिनेट फर्नांडीस गायनेकोलॉजिस्ट तुमच्या भेटेक येतल्यो. सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल फोंडेच्या हॉस्पिटलांत त्यो आसतात. डॉक्टर लिनेट फर्नांडीस गायनेकोलॉजिस्ट तुमच्या भेटेक. तर वाट पळयात फुडल्या शुक्रारची आमच्या हॅलो डॉक्टर हे कार्यावळी खातीर. आणि ह्या खिणार हांव उशा तुमचो निरोप घेता. ऐकत रावात एफ एम रेनबो. आणि एफ एम रेनबोंत आमची ही उपरांची कार्यावळ आता खास तुमच्या खातीर रोकडीच.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत. विष्णू माय जग
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज।

0: सुख म्हणजे
1: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
2: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
1: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
2: अगदी रोज

0: gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
0: आकाशवाणी.
2: श्रोते हो, 105.4 मेगाहर्ट्स वरती आपण ट्यून इन केला आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल. 2:05 झालेले आहेत. सादर करीत आहोत भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सर्वात आधी ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा स्वर.

नभो उलावले गहिवरी धरा. श्रोते हो, हा स्वर होता देवकी पंडित यांचा. आपण ऐकत आहात भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.

श्रोते हो, एका छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मराठी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात. पुढे ऐकूया किशोरी आमोणकर यांचा स्वर, संत नामदेव यांची गीतरचना.

हांगा लक्ष दियात. गेल इंडिया लिमिटेड हांच्यानी गोंय राज्यांत इंडस्ट्रियल फ्युअल सीएनजी आनी डॉमेस्टीक कुकिंग गॅस हांची पुरवण करपा खातीर अंडरग्राउंड गॅस पायपलायन्स घातल्यात. ह्या सुवातांचेर हायली इनफ्लेमेबल आनी प्रेशरायज नॅचरल गॅस आसा हे सांगपी वॉर्निंग मार्कर्स घातल्यात. तर ह्या पायपलायनी कुशीक खणू नाकात. कसलोय उजो, शिवणी घातल्या भशेन आवाज वा गॅस लीक जायत जाल्यार रोखडोच 15101 ह्या नंबराचेर कॉल करात. जीवन आनी मालमत्ता वाटोवपा खातीर मदत करात. गेल हांचे कडल्यान लोकहिता खातीर प्रस्तुत.

म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टानो आर जे गॉडफ्री यांच्याबरोबर पश्चिमी संगीताची सोबीत कार्यावळ तुम्ही ऐकताले डाऊन मेमरी लेन. आणि आता बरोबर 5:30 जातात ह्या सांजेच्या वेळार. हा आर जे प्रकाश तुमका मायेमोगाचो काळजा सावन उर्बे भरीत येवकार भेटयता ह्या आयच्या सभेन

95 अंश चार मेगाहर्ट्स एफएम रेनबो सेवेत आम्ही जाणून घेऊया आजच्या दिवसा एफएम रेनबो सेवेत वितरणाच्या कार्यवाहीची रूपरेषा. विषाणू रूपरेषा सांगून झाल्या उपरांत 5:35 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत कार्यवळीत विदुषी शोभा जोशी हांच्या गायनात ठुमरी तुमका ऐकपाक मेळटल्यो आणि त्या उपरांत विदुषी सरिता देवी हांच्या गायनात दादरा. पाच वरां 58 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि त्या उपरांत सवरांचेर हिंदीतल्यान खबरो आम्ही तुमच्या खातीर सहक्षेपीत करतात. बरोबर 6:05 कार्यावळ रेनबो सांज. सवरां 30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या स्टुडिओतल्या अनुष्ठान तुमकां ऐकपाक मेळटल्यो. त्या उपरांत 6:58 कोकणीतल्यान मुखेल खबरो.

आणि 7:05 इंग्लिशेतल्यान खबरो आमी सहक्षेपित करतात दिल्ली केंद्रावेल्यान. सात 10 मिनटांचेर तुमची पसंती फोन इन हे कार्यावळ, तुमच्या आवडीची फिल्मी गीता या कार्यावळी निश्टान तुम्ही मागपाक शकता. 7:20 प्रादेशिक कोकणी खबरो आणि त्या उपरांत परत तुमची पसंती या कार्यावळीन आमची तुमची भेट. सात 98 मिनटांचेर कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां ऐकपाक मेळटल्यो आनी त्या उपरांत रातच्या 8 कातारांची कार्यावळ तुमच्या भेटीक, त्या खातीर तुमी ताल धरात. 8:30 सदाबहार हिंदी फिल्मी गीता. 9:00 News@9 ह्यो खबरो आमी सहक्षेपीत करतात आणि त्या उपरांत 9:15 सावन कार्यावळी पश्चिमी संगीताच्यो. 9:15 फ्रायडे फियेस्ता तुमकां ऐकपाक मेळटली ही कार्यावळ. बरोबर 10:00 हिंदीतल्यान खबरो आणि 10:05 आरजेस चॉईस. अकरा 5 मिनटांचेर इंग्लिशेतल्यान खबरो आणि 11:10 द लेट आवर सॉफ्ट मेलोडीज. ईशानो ही आशिली रूपरेषा आयच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरावपाच्या तरेकवार अशा कार्यावळींची. ईशानो 105.4 MHz FM रेनबो सेवे बरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची म्हादय सेवा 233.1 MHz म्हळ्यार 1287 KHz तशेंच आकाशवाणी पणजी केंद्राची विविध भारती सेवा सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता. आता तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली योर्स.

0: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।
1: बरोबर 5:35 आणि 45 सेकंद जातात। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां येवकार भेटयता। हांव RJ प्रकाश इशानो आयच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां आयकपाक दिता विदुषी शोभा जोशी हांचें गायन। सगळ्यांत पयल्या सुवातेचेर त्यो सादर करता ठुमरी।

शनो विदुषी शोभा जोशी हांच्या गायनात ठुमरी तुम्ही आयकली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत फुडल्या सुवातेचेर विदुषी सरिता देवी हांच्या गायनात दादरा तुमकां आयकपाक दिता.

0: इष्टानो, विदुषी सरिता देवी ह्यांच्या गायनात दादरा तुम्ही ऐकलो. आणि इष्टानो, याचबरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ हंगाच सोंपता. इष्टानो, कांयच खिणा भितर 5:58 एक पाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचो राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडॉलिडीस हांणी आयज नवी दिल्लीन व्यापक चर्चा केली. तातूंत वेपार आनी गुंतवणूक, संरक्षण, दर्यावेली सुरक्षा, अर्थीक जोडणी तशेंच भारत युरोपीय संघातल्या संबंधात सहकार्य वाडोवपाचेर भर दिलो. पुराय शिमो आनिकूय अभेद करपा खातीर सरकार स्मार्ट बॉर्डर प्रकल्प सुरू करतले अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगला. देशातल्या जायत्या वाठारांनी वाढिल्ल्या तापमानाक लागून फाटल्या 4 दिसांत भारताची वीज मागणी नव्या विक्रमी पावड्यार पावल्या अशें सरकारान म्हटलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 19व्या रोजगार मेळाव्यान 51,000 परस चड नेमणूक पत्रां वाटतले. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळान 12व्या वर्गाच्या परिक्षेच्या उत्तर पुस्तकाची स्कॅन केल्ली प्रत मेळोवपा खातीर निमाणी तारीख आनी 1 दीस वाडोवन ह्या म्हयन्याचे 24 तारखे मेरेन दवरल्या. आयज परकी चलन बाजारांत रुपया 50 पैशांनी वधारून 95 रुपयाचेर आनी अमेरिकन डॉलर आड 50 पैशांचेर पावला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान नॉर्वेजियन भूतंत्रीक संस्था नॉर्वे हांचे कडेन बोगदो अभियांत्रिकी उतार स्थिरताय आनी क्षमता निर्माण करपाच्या मळार प्रगत सल्लागार आदार दिवपा खातीर समजिकाय पत्राचेर सयो केल्यात. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आनी विदर्भाचेर उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास आशिल्ल्यान रेड अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

Sono Samir Karpe, Hanzo Avaz, या गीता खातीर तुम्ही ऐकलं बरोबर 16:25 आणि 18 सेकंद जातात.

शनो रेनबो सांजी कार्यावळ तुम्ही आयकतात आणि तुमकां याद करून दिता कांयच खेळा भितर बरोबर 6:30 मिनटांचेर आयकपाक रावात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारत आनी सायप्रस हांच्या मदीं वेगवेगळ्या मळार जायत्या कबलातींचे आयज नवी दिल्लीन आदान प्रदान जाले. तातूंत आतंकवादाचो विरोध, नवनिर्माण आनी तंत्रगिन्यान, उच्च शिक्षण आनी संशोधन तशेंच सांस्कृतीक सहकार्याचेर एकवटीन कार्य पंगड स्थापन करप हाचो आस्पाव जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सायप्रसाचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडॉलिडीस हांचे कडेन विंगड विंगड वाठारांनी द्विपक्षीय सहकार घटमूट करपा विशीं चर्चा केली. तशेंच बहुपक्षीय मंचाचेर सहकार्या सयत प्रादेशीक आनी संवसारीक म्हत्वाच्या प्रश्नाचेर मतांचो आदान प्रदान केलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या संयुक्त निवेदनात भारत आणि सायप्रस हांचे मदली इश्टागत फकत घटमूट न्हय तर फुडाराकूय उडतली असे सांगला. फाटल्या दशकांत सायप्रसासावन भारतात गुंतवणूक सुमार दुपेटीन वाढल्या असे ताणी म्हटला. भारत युरोपीय संघ मुक्त वेपार कबलातीक लागून जायत्यो नवे शक्यताय निर्माण जाल्यात आणि दोनूय देशांमधलो विश्वास वाढला असे ताणी मुखार म्हटला.
1: फाइनेंशियल और सर्विसेज हब को जोड़कर कॉमर्स के लिए कैपिटल अनलॉक करेगी और भारत के तेजी से बढ़ते शिपिंग और मैरिटाइम क्षेत्रों में नया निवेश लेकर आएगी. हम साइप्रस के साथ मिलकर गिफ्ट सिटी को एक ग्लोबल फाइनेंशियल और सर्विसेज हब बनाने के विजन को गति देंगे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां 19व्या रोजगार मेळाव्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगातल्यान वेगवेगळ्या सरकारी खात्यांतल्या आनी संघटनांनी नव्यान नेमिल्ल्या तरणाट्यांक 51,000 परस चड नेमणूक पत्रां वाट्टले. श्री मोदी ह्या निमतान मेळाव्याक संबोधित करतले. पुराय शिमो आनिकूय अभेद्य करपा खातीर सरकार स्मार्ट बॉर्डर प्रकल्प सुरू करतले अशें केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी सांगला. आयज नवी दिल्लीन BSFच्या एका सुवाळ्यांत ते उलयताले. ह्या प्रकल्पांत ड्रोन, रडार, कॅमेरे आनी हेर तंत्रीक साधनां आसतलीं. फुडल्या एका वर्सा भितर स्मार्ट बॉर्डर्स संकल्पनेखाला शिमेचेर सुरक्षा दळाच्या सुरक्षा वेवस्थेन सगळ्या प्रकारच्या तंत्रगिन्यानाचें एकीकरण करून अभेद्य शिमेची सुरक्षा चौकटी तयार करपाचे दिखेन काम फुडें वता अशें श्री शाह हांणी मुखार सांगले.
2: आने वाले एक साल के अंदर ही स्मार्ट बॉर्डर कॉन्सेप्ट के साथ

0: You are listening to Coke Studio
1: Pakistan. It's now International Day for Biological Diversity. याबद्दल आम्ही उल्लेखले आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिस जो आज आम्ही मनवतात त्याबद्दल आम्ही जाणून घेतले आणि शनो जी ध्येय असात 2030 आणि 2050 मिळेन त्या सालामेरेन मेळोवपाची जी ध्येय असात त्याबद्दल आम्ही जाणून घेतले. इष्टानो, जमिनीवरल्या वातावरणातल्या 3/4 आणि दर्याच्या सुमार 65% भागात मनशाच्या कृत्यांक लागून बदल हो झाला. 10 लाख प्राणी आणि वनस्पती प्लांट स्पिसीस ज्यो आसात, झाडांच्यो जाती आसात, आता त्यो विलुप्त जावपाच्या वाटेन आसा. इष्टानो, जैव विविधताय ही बुनियाद आसा जाचेर आमची संस्कृताय, आमचे सिव्हिलायझेशन तिगोवन उरला. सुमार 3 अब्ज लोकांक नुस्तें मेळटा, जातूंतल्यान 20% प्रोटीन्स प्रथिनां मेळटात. मनशाचे 80% आहार हे वनस्पतींतल्यान मेळटा. गांवगिऱ्या वाठारांनी रावपी 80% लोक मुळाव्या भलायके खातीर पारंपारीक वनस्पतीचो आदार घेता. इष्टानो, कांय अभ्यासा प्रमाण जैव विविधताय ही ना जाल्यार आमचे भलायके सयत सगळ्याकूच धोको निर्माण जाता. जैव विविधताय ताका जर लुकसाण जायत जाल्यार जनावरांतल्यान मनशाक जावपी रोगांचो विस्तार हो जाता आणि हे सिद्ध सुद्दां जाला. इष्टानो, कोरोना व्हायरस हे कांय वर्सां पयलींचेंच उदाहरण आमच्या कडेन आसा. तर इष्टानो, बायोडायवर्सिटी आमचे पर्यावरण वाटावपा खातीर दर एकल्यान पावलां उखलची पडटली, दर एकल्यान आपली जापसालदारकी ही समजची पडटली.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुंबता आणि म्हेळे उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करूया, गोय प्लास्टिक मुक्त करूया. स्वच्छता ही सेवा.
3: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी. आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

हर्षण तुमचे सुद्धा आवडीचे फिल्मी गीत असत जाल्यार तुम्ही सुद्धा आमकां मागपाक शकता तुमचे आवडीचे फिल्मी गीत आणि त्या खातीर आमचे नंबर 2421285 2421285 वा 0832224457 0832224457 वा 0832241285 इश्टानो ही मुखावेली रिक्वेस्ट सिद्धी पालकर हांचे कडल्यान ही रिक्वेस्ट जॉली LLB 2 या फिल्मातल्यान हे गीत जुबिन नौटियाल आणि नीती मोहन हांचो जोड आवाज

चलो ह्या मुकाबल्या गीता खातीर जॉयनस फर्नांडीस हांची ही रिक्वेस्ट. लव यात्री ह्या फिल्मांतल्यान हे गीत आतिफ असलम हांचो आवाज, तनिष्क बागची हांचे संगीत ह्या गीत.

जी हाँ दोस्तों, धीरे धीरे से तेरा हुआ निष्ठानो, तुम्ही सुद्धा धीरे धीरे ह्या खऱ्यावळीन वाटा घेऊपाक शकता. तुमच्या आवडीचे फिल्मी गीत मागपाक शकता. तुमची पसंती फोन इन ह्या खऱ्यावळीन निष्ठानो. फोन करून तुमच्या आवडीचे गीत मागपा खातीर आमचे नंबर 08322421285, 08322421285 वा 08322224457, 08322224457. कृष्ण ही मुखावेली रिक्वेस्ट असा बाब शिवा सावंत हांची आमोण्या साकून मुकेश हांचो आवाज ह्या गीता खातीर 10 नंबरी ह्या फिल्मातल्यान हे गीत लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत.

शणो मुखावेली रिक्वेस्ट विकास पेडणेकर हांचे कडल्यान रावण ह्या फिल्मातल्यान हे गीत एकॉन विशाल दादलानी श्रुती पाठक हांचो जोड आवाज विशाल शेखर हांचे संगीत ह्या गीता खातीर

कैसे कटेगा पल हर पल. इश्टानो, तुमकां जर हें टेंशन सतयता आसत जाल्यार तुमचो फोन उखलात आनी आमकां मॅसेज करात तुमचें आवडीचें फिल्मी गीत. इश्टानो, त्या खातीर आमचे नंबर 08322421285, 08322421285 वा 08322224457, 08322224457 इश्टानो हे आमचे नंबर. तुमची पसंती फोन इन करावेन तुमच्या आवडीचे फिल्मी गीत मागपा खातीर.

जी हाँ दोस्तों, क्या हो से क्या हो गए देखते देखते ईशानो, देखते देखते आमचो वेळ सुद्धा कसो सोपलो हो कळस ना। तुमची पसंती फोन इन गीतांची ही कार्यावळ, बत्तीगुल और मीटर चालू या फिल्मातल्यान हे गीत राहत फतेह अली खान हांचो आवाज ह्या गीता खातीर तुम्ही ऐकलो।

अशानो तुमची पसंती फोन इन करावी थोडोच वेळ आमचे कडेन आसा आणि हे मुखावयलं गीत जवान या फिल्मातल्यान अरिजित सिंग आणि जॉनिता गांधी हांचो जोड आवाज.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची.

0: पिसो इष्टनोन नाचो एकोम पसार या फिल्मातल्यान हे कातार सियल्डा परे रहांचो आवाज या कातारा खातीर तुम्ही एकलो इष्टनो या खिणांक घेता एक ल्हानसोच विसो.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग.

0: एक लहानसा आज विषय.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला लावी पिसे.
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.

0: एफएम रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हाय हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि एफएम रेनबो गोवा सिलेक्ट करात
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन एफएम रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं एफएम रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.

शनो जानवर या फिल्मा खतीर सुमन कल्याणपुर हंसो आवाज शंकर जय किशन हंचे संगीत यहाँ गीता खतीर तुम्हें एक रहे हसरत जयपुरी हंची उतरा या फिल्मी गीता खातीर आशिल्ली सदाबहार फिल्मी गीतांची कार्यावळ तुम्ही आतां 105.4 MHz FM रेनबो सेवेत

सत्यम शिवम सुंदरम शनो लता मंगेशकर हंसो आवाज ह्या गीता खातीर तुम्ही ऐकलो लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे हे सोबीत कंपोजिशन आशिल्लें.

0: से मोहब्बत ना हो जाए कहीं आज।
1: प्रोफेसर या फिल्मातल्या अनुष्ठानं हे गीत मोहम्मद रफी हांचो हो आवाज, शंकर जयकिशन हांचे संगीत या गीता खातीर तुम्ही ऐकले। इश्टानो 1960 सालात रिलीज झाले फिल्म मुगले आजम, जका रिलीज जावपाक 10 वर्सां लागली। दिलीप कुमार मधुबाला हांचो हांची मुख्य भुमिका आशिल्ले हे फिल्म त्या वेळावेले एक सगळ्यांत हिट फिल्म आशिल्ले, ज्या फिल्मान बॉक्स ऑफिसाचेर जोडलेल्या पयशांचे सगळे विक्रम त्या वेळार मोडले। इश्टानो त्याच फिल्मातल्यान हे गीत लता मंगेशकर हांच्या आवाजातल्यान।

जी हाँ दोस्तों, मुगले आजम या फिल्मातल्यान है गीत लता मंगेशकर हंचो आवाज, नौशाद अली हांचे संगीत, या गीता खातीर शकील बदायूनी हांची उतरा, या गीता खातीर तुम्ही ऐकली इश्टनो सदाबहार. फिल्मी गीतांच्या ह्या कार्यावळीन थोडोच वेळ आमचे कडेन आसा आणि कार्यावळीतले हे मुखावयले गीत.

अकेले अकेले कहा जा रहे हो अष्टनो, तुम्ही एकटे खोज बसू नका, कारण एफ एम रेनबो तुमच्या सांगातान सदांच दोरात आणि ही सोबीत गीतं आम्ही तुमच्या खातीर सदांच अशेंच घेवन येतले. अष्टनो मोहम्मद रफी हांचो आवाज सदाबहार फिल्मी गीतांच्या कार्यावळीतलें हें निमणें गीत. अष्टनो ह्या उपरांत हांव आर जे प्रकाश तुमचो कांय खिणा भितर निरोप घेता आणि ह्या उपरांत बरोबर 9 वरांचेर न्यूज एट 9 ह्यो खबरो तुमकां आमी आयकपाक दिता आणि त्या उपरांत 9:15 सावन कार्यावळ पश्चिमी संगीताची. तर अष्टनो खंयच वचूं नाकात, आयकत रावा 105.4 MHz एफ एम रेनबो, म्युजिकली योर्स. अष्टनो तुमची आणि तुमच्या बरोबर जे लोक आसात तांची काळजी घ्यात, उमेदी रावात, धादोशी रावात आणि आयकत रावा 105.4 MHz एफ एम रेनबो, म्युजिकली योर्स.